आकाशवाणी पणजी 233 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्साचेर आमी उलयतात. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयज वार शुक्रार, भारतीय सौर दीस 3 श्रावण, शके 1948.

माझा रोज 25 जुलै 2024 सकाळची 5:55 आणि 55 सेकंद जातात. आजच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

0: एटलो बरोबर 14 जण 10 मिनटं जातात. 233° 1' म्हणार 1287 किलो वॉट्सची आकाशवाणी पणजी केंद्राची ही भारी सेवा. आजी आजच्या दिवसाची सोबतीची सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ऐकूया आजचं विचार किरण.
1: महात्मा गांधी म्हणतात, तुम्ही मका साखळेन बांधून दवरूंक शकतात, यातनाय देऊंक शकतात, इतलेच न्हय तर म्हजी कुडूय नष्ट करूंक शकतले, पूण तुम्ही म्हजे विचार केन्नाच बंदिस्त करूंक शकचे नात.

अशानो ऐकूया आमचो आधार ही भक्ती गीता आणि देशभक्ती गीतांची कार्यावळ. अशानो आयज आषाढी एकादशी आणि त्या निमतान हुनहुनीत पुरवी तुमकां सगळ्यांक भेटयता.

प्रश्नोन्नाम तुझे खेता देवा होई समाधान। विठ्ठला तुझ्या नावानूच इतली गोडसाण की तुझें नाव घेतल्यानच कितलीशीच दुःख आणि कष्ट ही ना जातात। अशानं हे सोबीत भक्तिगीत प्रल्हाद शिंदे हांचो आवाज ह्या भक्तिगीता खातीर तुम्ही ऐकलो। बरोबर 15:15 आणि 10 सेकंद जातात।

कृष्णा भगवान विठ्ठलाचे असे मोहक रूप आमच्या डोळ्यामुखार आयले. विटेवर उभा, कटीवर हात अशी ताची मुद्रा आणि तुळशी हारान सजलेले ताचे रूप हे असे भावपूर्ण असे चित्र या

अंगातल्यान आमच्या दोळ्या मुखार रे लता मंगेशकर हांचो हो सोबीत आवाज ह्या अभंगा खातीर इश्टानो तुम्ही ऐकलो. आमचो आधार ही भक्ती गीतां आणि देशभक्ती गीतांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय सेवेत 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात. बरोबर 6:31 जातात. ऐकपाक दिता मुखावयले अभंग.

श्रण सुधीर फडके यांचा आवाज ह्या भक्तिगीता खातीर तुम्ही ऐकलो, जाचे रूप मनोहर ना तोंडार कसलीच खंत. विठ्ठलाच्या नामस्मरणान श्रण वायट प्रवृत्तीचो जातलो अंत.

0: तू वेडा कुंभार इश्टालो सुधीर फडके हांचो आवाज ह्या भक्तिगीता खातीर तुमी आयकलो आनी इश्टालो ह्याच बरोबर आमचो आधार ही भक्तिगीतांची ही कार्यावळ ह्या खिणाक हांगाच सोंपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
2: डाउनलोड वेव्स OTT ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.
0: अशानो बरोबर 6:45 जातात, ऐकूया शेतकामत्यांक माहिती ही कार्यावळ. आजच्या कार्यावळीत मुळ्याची लागवड या विषयाचेर कृष्णनाथ नायक हांचे उलोवप तुमकां ऐकपाक दिता.
3: नमस्कार. आज आमी मुळ्याची लागवड कशी करप ते जाणून घेऊया. मुळो हे एक थंड हवामानातले भाजी पीक. मुळो हे झटपट वाढपी आणि 30 ते 50 दिसां भितर तयार जावपी पीक जावन आसा. बेगीन तयार जावपी आणि बेगीन येणावळ दिवपी पीक म्हणून मुळ्याची लागवड करता. गोयन मुळ्याची पानां आणि कणगां भाजी करपाक वापरता.

0: पडटा. ह्या किडीची मोठ्या प्रमाणात लागण झाली जाल्यार कोडुलिंबाचो अर्क आसलेले खंयचेय वखद उदकान घळून तेजी फवारणी करची. मुळो नाजूक आनी तोरणां आसतनाच तेजी काडणी करची. मुळो चड दीस जमनीन उरलो जाल्यार तो चिवट आनी पोकळ जाता. मुळ्याचे पीक 30 ते 35 दिसांचे जाल्या उपरांत काडणी करपाक सुरवात करची. सुरवातेक मोठे मोठे दिसपी मुळे काडचे आनी उपरांत जशे मुळे तयार जाता तशे ते काडचे. मुळो काडचे पयली पिकाक उदक दिवचे आनी तयार जाल्ले मुळे हातान उमटान काडचे. काडल्या उपरांत मुळे नितन उदकान धुवचे. सकयली पिकलेली पानां तशीच रोगेल्ली पानां काडून उडोवची. नितळ केल्ले मुळो गरजेनुसार चुडयो बांदून त्यो विकपाक बाजारान उरता.
1: इश्टानो, मुळ्याची लागवड या विषयाचेर कृष्णनाथ नायक हांचे उलोवप तुम्ही आयकले. शेतकामत्यांक माहिती या कार्यावळी अंतर्गत 11:52 जातात. ऐकूया संजीवनी ही भलायके विशीची कार्यावळ आणि आयच्या कार्यावळीत ब्रॉन्कायटीस या विषयाचेर दोतोर ज्योती वेरेकार हांणी दिल्ली माहिती.
2: आमच्या कुडीतल्या पुलबावांच्या भितर आशिल्ल्या आणि हवा व्हावून व्हरपी नळ्यांक ब्रॉन्कस वो ब्रॉन्काय म्हणतात. तांचे काम जावन आसा वातावरणातल्या हवेक पुलमावा पर्यंत पावप आनी मागीर तातूंतलो प्राणवायू काडून जातकर जमलेल्या कर्बद्वीप प्राणील कार्बन डायऑक्साइड वायूक नाकावटे भायर उडोवन दिवप आनी परत व्हरप. ह्या नळ्यांक जायते फावटी हवेतून आयल्या जंतूकडे संपर्क आयिल्ल्यान संसर्ग जावन दाह जाता, ज्याका आमी इन्फेक्शन म्हणटात. हे जंतू चडशे फावटी असतात अतिसूक्ष्म जातीचे, जांकां आमी व्हायरस म्हणटात. पुणून हेर जंतू आणि दाह दिवपी एलर्जी कारणीभूत ठरपी काय एलर्जन्सूय हो त्रास करूंक शकता. आणि ह्या खंयच्याय तरेन म्हणजे जंतू व्हायरस एलर्जन हांच्या संसर्गान जाल्ल्या दाहाच्या प्रक्रियेक ब्रॉन्कायटीस असे म्हणतात. जंतू व्हायरसूच न्हय तर खंयचीय वस्तू जी पुलमावाक दाह देऊ शकता, जशी धुवर सिगरेट तंबाखू धुल्ल वाफ दूषित हवा, हिवूय ब्रॉन्कायटीसच्या दुयेसाक कारणीभूत जावं शकता. आणि जेन्ना संपर्काक लागून खूप फावटी ब्रॉन्कायटीस जाता ताका क्रॉनिक ब्रॉन्कायटीस असे म्हणतात. ह्या दुयेसांचे मुखेल त्रास दिवपी तक्रारी असतात त्यो म्हणजे खोकली. खुबशा फावटी सतत 2-3 आठवडे पासून ती चालू उरता. खोकली खुबशा फावटी फ्लेमान थुकीन भरिल्ली असता. केन्ना केन्ना रक्ताचो अंशूय थुकीन मिळू शकता. दम लागप, कमी प्रमाणात जोर येवप व शी खावप, ताळो खवखवप, आंग दुखप आणि श्वासोश्वास घेतना त्रास जावप ह्यो सुद्धा तक्रारी असू शकतात. जंतूच न्हय तर ताळ्याक त्रास दिवपी धुवर तंबाखू धुल्ल हवेतील आर्द्रता प्रदूषित हवा ह्योही गजाली जायते फावटी कारणीभूत ठरतात ब्रॉन्कायटीस जावपाक. आणि खूप फावटी दाह जाऊन ब्रॉन्कायटीस जाल्लो जाल्यार त्याका मागीर क्रॉनिक ब्रॉन्कायटीस म्हळ्यार खूप तेपाचो ब्रॉन्कायटीस जाल्लो असे आमी म्हणतात. मागीर पुलमावाचेर दुष्परिणाम जावंक लागता. धूम्रपान एक व्हडले कारण जावन आसा ब्रॉन्कायटीस जावपा फाटल्यान. ह्या दुयेसान मागीर एकसारखी येवपी आणि खूप तेप रावपी आणि श्वास घेवपाक आडखळ हाडपी खोकली ही येत रावतात. एक एक फावटी 2-3 आठवडे पासून उरतात. म्हणूनच ब्रॉन्कायटीस प्रकार आणि कारणां जायती आशिल्ल्या कारणान दोतोराकडे तपासून घेऊनच वखदां घेवप योग्य. चड करून जेन्ना खोकली 1 आठवड्याच्या वयर उरता, जोर येता, थुकीन रगत पडटा व ज्यांका हार्टाचे दुयेंस आसा, श्वासोश्वास बेगीन बेगीन जावंक लागता, परत परत ह्या खोकलीचो त्रास जावंक लागता, तेन्ना दोतोराक दाखोवन तपास करूनच वखदां घेवप योग्य. कारण खोकलीची वखदां जायत्या तरांची असतात. गरजेप्रमाण जायते वखद दोतोरूच दिवं शकतात. त्याचप्रमाणे एक एक फावटी ऑक्सिजन दिवपाची गरज असता, काय रक्ताच्या तपासाची गरज असता. ताजे उपरांतूच डॉक्टर जाय त्याच प्रकारचे वखद गरज असल्यार अँटीबायोटिक्स दिवपाचो विचार करता. सगळ्यात महत्वाचे म्हळ्यार एक एक फावटी काकराचे दुयेसूय भितर मिळू शकता. म्हणूनच खूप तेप त्रास दिवपी खोकलेक लेव घेऊ नाकात. योग्य वेळार योग्य उपाय

झळमळा. स्कॉटलंडातल्या ग्लास्को शहरात 23व्या कॉमनवेल्थ गेम या सर्तीची सुरुवात एका अद्भूत उक्तावण सोहळ्यान झाली. तशेच दादल्यांच्या क्रिकेटात काल हरारे हांगा झाल्या 3 मॅचीच्या मालिकेत पहिल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान झिम्बाब्वेक 7 विकेटींनी हरयला. गोंय हवामान केंद्रान 24 आनी 25 जुलयाक उत्तर आनी दक्षीण गोंया खातीर पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: सर शुभप्रभात करवीन माय मंगाचो योकार बरोबर 7 वरां जावन 8 मिनटां आणि 2 सेकंद जातात. इश्टानो आषाढी एकादशी निमतान तुमकां परत एकदां होनहोनीत हांव सगळ्यांक परबी भेटयतां. इश्टानो कार्यावळीची सुरवात करुया, आपण सुरवेक आयकुया आयचो दिन विशेष.
1: दिन विशेष

25 जुलय दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खास अशी कारणां घेवन येता. 2007 वर्सा आयचे दिसा भारताच्यो पयल्यो महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील हांणी सोपूत घेतलो. तर 1997 वर्सा इजिप्ताचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक हांची 1995 वर्साच्या आंतरराष्ट्रीय जवाहरलाल नेहरू पुरस्कारा खातीर निवड जाली. 1880 वर्सा जल्म जाल्लो गणेश वासुदेव जोशी हांचो तांका सार्वजनिक काका म्हणून वळखताले. समाज सुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते म्हणून ते मुखार आयले. पुणे सार्वजनिक सभेचे ते संस्थापक आशिल्ले. आयचेच हे दिसा 1861 वर्सा अमेरिकन यादवी युद्धाक सुरवात जाली. अमेरिकन काँग्रेसीन जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नासून देशाची एक संघता कायम दवरपा खातीर असा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हांचो जल्म आयच्या दिसाचो. शिवशाहीर बाबासाहेब तथा बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे असे तांचे नाव. 25 जुलय 1922 हे दिसा तांचो जल्म झालो. राजा शिवछत्रपती सारख्या ग्रंथांची निर्मणी ताणी केली. शाहीर, गोंधळी, कीर्तनकार, चित्रकथी, बहुरूपी, नकलाकार, अभिनेता, दिग्दर्शक अशा अनेक रूपांनी ते वावुरले. आज तांची जयंती. आज आम्ही याद काढता गायक कलाकार सुधीर फडके हांची. रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हांचो जल्म 25 जुलय 1919 हे दिसा झालो. बाबूजी ह्या नावान तांका वळखताले. सुमार पिरायेची 50 वर्सां तांणी मराठी संगीत क्षेत्रांत आपलो वावर केलो. सुगम संगीत, मराठी चित्रपट संगीत अशा अनेक गान प्रकारान तांणी नामना जोडली. संगीतकार म्हणूनय तांणी नामना जोडली. अजरंवर अशी गीतां तांणी तयार केली. भक्तीगीत, सुगम गीत, चित्रपट गीत लोकप्रिय करून दाखयली. कवी गदी माडगुळकर हांचे अजरामर अशे गीत रामायण ही सुधीर फडके हांणी गायल्ली लोकप्रिय अशी कलाकृती. संगीताच्या मळार तांणी केल्ल्या वावरा खातीर राष्ट्रपती पदक तांकां फावो जाले. आयज तांचो जल्म.

अशा नावाचा दिनविशेष तुम्ही ऐकलो. बरोबर 7:14 जातात पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातल्या हे भक्तिगीत संत एकनाथ महाराज यांची शब्दरचना.

0: सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। थैंक यू।
1: गोयात बेगिनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या। अभ्यासक्रम शिकिल्ल्या मनशांक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मार व्हड मागणी आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळां।
2: इंडस्ट्री सेक्टरातले ह्युमन रिसोर्स नॉट ओनली द बॉयलर्स अटेंडंट्स बट द मेडिकल प्रोफेशनल्स इन द इंडस्ट्रीयल सेक्टर्स हे डे बाय डे नेबरिंग स्टेटीतले डॉक्टर्स सुद्धा हांगासर येऊन ट्रेनिंग घेवप प्रिफर करता। आफ्टर द एमबीबीएस ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर्स जे गरज लागता ताजो एक कोर्स आमी नव्यान परत एकदा रोखडोच सुरवात करतले, जेणे करून ताजी डिमांड इन इंडिया एन्ड आउट ऑफ इंडिया ही चड मोठ्या प्रमाणात आसा। अशा पद्दतीत गोंयांत ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो काम हो आमच्या सरकारात स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग नॉट ओनली इन ITIs but in all sectors।
1: अपरांत सुरक्षितता भवन ह्या गोंय बाष्पक आनी कारखानो कार्यालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले। उदेगा खातीर आता बॉयलरांची थर्ड पार्टी तपासणी करपाची प्रक्रिया पुराय जाल्या आनी आता 48 वरां भितर बॉयलर तपासणी प्रमाणपत्र जारी करतले। हाका लागून गोंयांत इज ऑफ डुईंग बिझनस सुदारपाक मजत जातली अशें तांणी म्हळां। फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, लॉजिस्टीक, अन्न प्रक्रिया तशेंच हेर मळावेले जागतीक पांवड्यावेले उद्देजक गोंयांत तांचे उद्देग सुरू करपाक पयली पसंती दिता अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां। गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगळ्यो मुळाव्यो आनी आधुनीक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळी पावलां उबारल्यात अशी माहिती तांणी दिली।
2: तुम्ही जर पळयशात जाल्यार वेगवेगळ्यो इंडस्ट्री गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन फॉर प्रिफर्ड फॉर द वेगवेगळ्या इंडस्ट्रीज अक्रॉस फार्मास्युटिकल आसतले, मॅन्युफॅक्चरिंग आसतले, इंजिनियरिंग आसतले, फूड प्रोसेसिंग आसतले, लॉजिस्टीक आसतले आनी सेव्हरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले आसा। वेगवेगळ्या कारणा खातीर तुम्ही जर कंपेर बाकीच्या राज्या खातीर पळयत जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता। हालीच निती आयोगान आपले इज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रोमोट केलो, सगळ्यात बारीक स्टेट असताना सुद्धा बिगर स्टेटी कडे चौथो नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला आनी स्मॉलर स्टेटीत आमी तर पहिल्या नंबराचेर असतले।
1: मडगांव कुंकळे आनी पणजीच्या नक्षा पायलट प्रकल्पात मालकी वा मूळ जमनीच्या नोंदीत कसलोच बदल जायना, ते पुरायपणान सांबाळून दवरतलेत अशें भू संसाधन खात्यान स्पष्ट केलां। डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामा खाला जीआयएस आनी ड्रोन आधारित सर्वेक्षणात शारी जमनीच्या नकाशाची अचूकता वाढोवप, शिमेचे वाद उणे करप आनी शार नियोजनाक आदार दिवप हो हेत आसा। ह्या प्रकल्पात भौशीक सत्यापन आनी गैरहजर जमनीच्या मालकांक सुरक्षा दिवपाचोय आसपाव जाता। मालमत्तेच्या मालकांनी 16 जुलै ते 14 ऑगस्ट हे मेरेन मडगांवच्या सर्वेक्षण आनी जमीन नोंद निरीक्षकाच्या कार्यालयात सत्यापना खातीर आपले मालकीचे कागदपत्र सादर करू येता। अन्न आनी वखदां प्रशासनान दक्षीण गोंयांत तपासणी मोहीम चड खर केल्या अशें गोंयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां। सुरक्षीत आनी नितळ अन्न दिवप हे सरकाराचे प्राधान्य आसा। साश्टीतल्या एका दूध पुरवणदाराक परवानो नासतना काम केल्ल्यान आनी लेबल नाशिल्लो पनीर विकपा खातीर 30,000 रुपया दंड भरचो पडलो, तशेंच 20 किलो पनीर जप्त करून ताचे नमुने ताब्यात घेतल्यात। रुमडा मळांत खाद्य दुकानाची तपासणी करून परवानो आनी नितळसाण नेमांचे उल्लंघन केल्ल्यान 7 आस्थापनांचेर वट्ट 14,000 रुपया लादल्यात। स्कॉटलंडात ग्लास्को शारांत 23व्या कॉमनवेल्थ गेम्स सर्तीची सुरवात एका अद्भूत उक्तावण सुवाळ्यात जाली। गोंय हवामान केंद्रान 24 आनी 25 जुलयाक उत्तर आनी दक्षीण गोंया खातीर येलो अलर्ट जारी केला। ह्या काळात कांय सुवातांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा, तशेंच वारें वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हांवतले। 24 ते 30 जुलै ह्या काळात राज्यातल्या चडशा सुवातांनी मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा आनी खर वारें येवपाची शक्यताय आसा। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार।
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा। लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा।
4: आकाशवाणी पणजी केंद्राची महादय सेवा ऐशानो बरोबर 7:31 आणि 5 सेकंद जातात। एकपाक दिता गोय खबरापत्र।
5: नमस्कार। आकाशवाणीच्या पणजी केंद्रा खातीर सुशांत कुंकळकर हांणी बरोवन धाडिल्ले हे दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ह्याचे खबरापत्र तुमच्या मुखार सादर करता अक्षता छत्रे। फाल्यां आषाढी एकादस, पंढरपूरच्या श्री विठ्ठलाक ताच्या भक्तांचो मेळपाचो दीस। फाल्यां पंढरपुराक वारकऱ्यांचो मोठो जमो श्री विठ्ठलाचे दर्शन घेवंक जमा जातलो।

0: दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ल्यान वेगवेगळ्या सुवातींनी ह्या निमतान धार्मीक कार्यावळी जातल्यो. कोम मडगांव हांगाच्या श्री विठ्ठल मंदिरान सकाळ सावन धार्मीक कार्यावळी सुरू जातल्यो. सकाळी देवाचेर भक्तां कडल्यान अभिशेक घालप सुरू जातलें. मडगांव हांगाच्या श्री हरी मंदिरान एकादशीच्यो कार्यावळी जातल्यो. पर्तगाळ काणकोण हांगाच्या जिवोत्तम मठान ह्या निमतान कार्यावळी आंखल्या. काणकोण हांगा राजभाग आनी आगोंद तशेंच सांगे कुंकळी आनी हेर गांवांतल्या श्री विठ्ठल मंदिरांनी कार्यावळी जावपाच्यो आसात. ह्या निमतान मडगांव हांगाच्या रविंद्र भवनान बोलावा विठ्ठल ही अभंग आनी भक्ती संगीत कार्यावळ जावपाची आसा. मुंबयचो युवा गायक उत्कर्ष वानखेडे आनी गोंयची युवा गायिका गार्गी सिद्धये हांची गायनाची मैफील सांजवेळा 4 सुरू जातली. ह्या वेळार शाळेच्या पंगडांचे दिंडी संचलन जातले. गोंयच्या एसटी समाजाची फुडल्या 10 वाटचाल थारावपी विजन 2037 डॉक्युमेंट हो आराखडो सध्या तयार करप सुरू आसा. ह्या आराखड्याचेर चर्चा करपा खातीर बुधवारा साश्टीच्या उतोर्डा हांगा 1 परिशद जाली. ह्या परिशदेचे उक्तावण सभापती गणेश गांवकर हांणी केले. हो गोवा आदिवासी विजन 2037 दस्तावेज सामाजिक आर्थिक आनी फुडारपणाच्या नकाशाचेर आधारित आसा अशें आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकार हांणी सांगलें. गोंय आदिवासी विजन दस्तावेज 2037 हो दस्तावेज तयार करतना संविधानाच्या कलम 275 अभ्यास करप गरजेचे आसा. आदिवासी निधीचो वापर करिनासतना आमकां 300 कोटीचे लुकसाण जालां. आदिवासी उदरगत येवजणे खाला 1400 कोटी रुपयांचो निधी कसो वापरूं येता हाचो अभ्यास करून दस्तावेजान ताची येवजण करप गरजेचे आसा. तेच बरोबर समाजाच्या उदरगती खातीर दस्तावेज तयार करतना तातूंत 11 मापदंड आसपावपाक जाय अशेंय तांणी स्पश्ट केलां. हो विजन दस्तावेज मसुदो फुडल्या 6 समाजातल्या सगळ्यांक उपलब्ध करून दिवपाची गरज आसा. भेदभावाक विसरून आनी नियोजित पद्दतीन विजन डॉक्युमेंटाचे मापदंड एकठांय पाळ्ळे जाल्यार 2037 मेरेन आदिवासी समाजाची व्यापक उदरगत करप शक्य आसा अशें तांणी सांगले. पूण हाचे खातीर सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षाय तांणी उक्तायली. ह्या वेळार आमदार गोविंद गावडे, उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळी, गोंय अनुसूचित जाती आणि आदिवासी आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गांवकर, राज्य एसटी अर्थ आणि उदरगत महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंगावकर आणि हेर फुडारी हजर आशिल्ले. धारबांदोडा तालुक्यात आसपावपी साकोर्डा हो गाव देवदेवतांची सासाय आशिल्लो गाव. धार्मिक पर्यटनाच्या नदरेन या गावात बरेच महत्व असा. यात साकोर्डा पंचायत वाठारात आशिल्ले श्री महादेव मंदिर आणि पानस या वाड्यावेले श्री जल्मी सातेरी मंदिराचा विस्तार आणि सोबितीकरण करपाचे काम पर्यटन उदरगत महामंडळान हातात घेतला. या कामाची सुरुवात हालीच सभापती गणेश गांवकर हांच्या हस्तुकी झाली. सुमार 3.5 कोटी रुपया खर्चून महादेव मंदिराची विजेची रोषणाय, सोबितकरण, पार्किंग व्यवस्था आणि हेर सुविधा तयार करतले जाल्यार जल्मी सातेरी मंदिराचा 3 कोटी रुपया खर्चून विस्तार करतले. धारबांदोडा या तालुक्यात साबार प्राचीन देवळं असतात. या धार्मिक स्थळांची उदरगत केल्यार या वाठाराची समृद्ध अशी संस्कृतीक आणि आध्यात्मिक परंपरा जपून दवरप शक्य जातले आणि ते वरवी थळाव्या लोकांक रोजगार मेळप शक्य जातले असे सभापती गणेश गांवकर हांणी सांगले. या कार्यावळीक जिल्हा पंचायत वांगडी रुपेश देसाय, मनोहर गांवकर, साकोर्डा पंचायतीचे पंच वांगडी, देवस्थान समितीचे जाळवणदार आणि गावातले हेर मानेस्त लोक हजर आशिल्ले. या वेळार देवस्थानाच्या कारभारांचो भोवमान केलो. ओंकार खेळ आणि सांस्कृतिक मंडळ लोलये आणि साहित्य मंथन सत्तरी हांच्या जोडपालवान हनुमान मंदिर मड्डी तळप लोलये हांगा आयतारा 26 साहित्य सांज या साहित्यिक कार्यावळीचे आयोजन केला. या कार्यावळीन दोतर प्रकाश पर्येकार, गोपीनाथ गावस, सचिन नाईक आणि आशुतोष बांदेकार हे मार्गदर्शन करतले. सकाळी 10 या कार्यावळीक सुरवात जातली. या वेळार बाळकृष्ण गोपाळ अय्या हांचो खाशेलो भोवमान जातलो. तशेच गांवगिऱ्या वाठारातले साहित्य, नवोदितांचे साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांची या वेळार चर्चा जातली. हे आशिल्ले सुशांत कुंकळकार हांणी बरोवन धाडिल्ले दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्ह्याचे खबरापत्र. नमस्कार.
1: इशानो गोय खबरापत्र तुम्ही ऐकले. बरोबर 7:36 जातात.
2: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करूया. गोंय प्लास्टिक

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात, सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

चलो शुभ प्रभात करो इन परत एकदा योकार 7 वाजून 38 मिनिटाचा जाता दिसतो. आषाढी एकादशी हो एक अत्यंत पवित्र आणि भक्तीचो असो उत्सव. हो दीस भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या उपासने गोपतात. आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या एकादशी दिसा दर वर्षा वडा उमेदीन हो दीस आम्ही मनयतात. या दिसा लाखांनी वारकरी पंढरपुराक वतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी ही पंढरपुराक पावता. ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ह्या जपातल्यान पुराय वातावरण हे भक्तीन भरून वता.

इष्टनो प्रल्हाद शिंदे हांचो आवाज ह्या भक्ती गीता खातीर. इष्टनो आषाढी एकादशी दिसा भक्त उपास करतात, भजन आणि कीर्तन करता, भगवंताचे नामस्मरण करता आणि भगवंताचे दर्शन घेता. ह्या दिसाचे महत्व फक्त धार्मिक न्हय जाल्यार सामाजिकूय असा. इष्टनो वारी ही समाजाक समानता, भावपणा, सेवा, शिस्त आणि एकचार हाचो संदेश दिता. आषाढी एकादशी आमकां श्रद्धा, आत्मसंयम, धार्मीक आचरण, देवभक्ती हाचे महत्व शिकयता. इष्टनो आमी संताच्या शिकवणे प्रमाण मोग, करुणा आणि मनीसपण हाचो मार्ग आपणावन आमचे जिवीत सुद्धा समृद्ध करूया.

0: यशानो अमृता होनी गोड नाम तुझे देवा यशानो शुभ प्रभाती कार्यवाह तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव सेवे दिष्टानो बरोबर 7:43 जातात आणि ऐकूया आईची सरभोवतण ही कार्यवाह सादर करपी पद्मश्री पारसेकर.
1: नमस्कार. सरभोवतण कार्यवळीन माये मोगाचो येवकार देता हांव पद्मश्री गुरुदास पारसेकर. आयज एकादशी आशिल्ल्यान तुमकां सगळ्यांक एकादशीची हुनहुनीत परबी. ह्या खाशेल्या उत्सवाक महाराष्ट्रांत तशेंच गोंयांत खाशेले म्हत्व आसा. आयज चडशे भक्त उपास करतात, भजन किर्तन हरिपाठ करतात. आषाढी एकादशी आमकां श्रद्धा धीर शिस्त सेवा समता आनी एकचार हाचो संदेश दिता. वारयेंतल्यान आमकां ते पळोवपाकूय मेळटा. आयच्या दिसा विठ्ठल देवाचें नांव घेवन संतांनी शिकयल्ले बरे गूण आपणावन मुखार सरपाचो निश्चय

0: नवी दिल्लीन 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा जाली, तातून भारतीय संविधानाच्या 8व्या सूची भायर आशिल्ल्या प्रादेशीक भाषांच्या विभागातल्यान दिग्दर्शक दिनेश पी भोसले हांका तांच्या ढोली या गडवाली चित्रपटा खातीर सर्वोत्कृष्ट गडवाली चित्रपट श्रेणीन राष्ट्रीय रजत कमल हो पुरस्कार आनी 2 लाखाची रक्कम दिवन तांचो भोवमान केलो। त्या निमतान ऐकूया तांचे मत।
1: ढोली फिल्मची आयडिया आमकां सुचली ती 2022 आमचे एक मित्र आसा शिशिर कृष्ण शर्माचे देहरादूनचे, तर त्यांचे ओळखीचे एक नाटककार हा डॉक्टर नंदकिशोर हटवाल, त्यांनी एक नाटक बरयल्ले जमनदास ढोली, तर त्याने म्हाका सुचयले आणि त्याने ते नाटक म्हाका वाचपाक दिले। ते वाचल्यानंतर म्हाका दिसले की तो सब्जेक्ट असलो ढोली कम्युनिटी। ढोली म्हणजे किती की उत्तराखंडात त्यांचे राज्यवाद्य असा ढोल, आणि त्यांना ढोल खूप पवित्र मानतात, प्रत्येक कार्यात ढोल हो वाजूकच जाय। त्या कम्युनिटीचं एक भुरगो असा ढोली असा, तेजेर तो सब्जेक्ट आहे। पण हायन किती केलं की आम्ही पहिलीचे हिंदीन फुल प्रोजेक्ट बरेलो आणि हिंदीक बरेल्यानंतर मागीर आम्ही तो आमचे डॉक्टर हटवाला त्यांना दिले, त्यांच्यानी ते घरवाली लँग्वेजीन ट्रान्सलेट केले। त्यांचे संस्कृती किती असा, त्याचे कल्चर किती त्या लोक वागणूक लोकांचे बिहेवियर कसो असा कॅरेक्टरांचे हे सगळे स्टडी करचे पडतात। म्हणून हा स्वतः ते पर्टिक्युलरली त्या ढोली कम्युनिटीचे डिटेल्स करपा खातीर तेजेर खूपशी पुस्तकां वाचली। मागीर हांव देहरादून गेलो, थंयसर खुबशा लोकांक असे जाणीव असं त्यांना मेळून त्यांचे कडल्यान माहिती घेतली। थंयसर गावांत आम्ही वचून त्या त्या लोकांक मेळून त्यांचे कडेन डिटेलिंग केले आणि ते पर्टिक्युलर कल्चर बद्दल खुबशी माहिती घेतली।
0: देव बरे करू तुमका, तुमका खूप खूप परबी।

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालयं स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरण

शाळांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सीजेपीच्या मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. सीजेपीनं 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत
प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारान फास्टट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरवेव्हार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणांत खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रस्तावीत सुचोवण्यांचेर आदारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींबरोबर आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांचे हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काश्या पदक जोडले आणि भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान फास्टट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. संसद संकुलात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले मंत्रिमंडळाचे बसकेत विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय मेळ्ळी. प्रस्तावित विधेयक फुडल्या सप्तकात संसदेत मांडपाची शक्यताय आसा अशें सुत्रांनी सांगला. प्रश्नपत्रिका लीक जाल्ल्या प्रकरणात खर कारवाय करपा खातीर विधेयक हाडटले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल व्हिडिओ संदेशांतल्यान जाहीर केल्ले. मजगती परिक्षा वेवस्थेत महत्वाची सुदारणा घडोवन हाडपाच्या व्हड पावड्यार राष्ट्रीय चाचणी एजन्सीन 47 अधिकाऱ्यांक सेवेंतल्यान काडून उडयल्यात. सुत्रांनी दिल्ले म्हायतीप्रमाण ह्या अधिकाऱ्यांचेरूय कायदेशीर आनी गुन्यांवकारी कारवाय जातली. प्रश्नपत्रिका लीक जाल्ल्यान वादाच्या भोवरात आशिल्ल्या एनटीएन महत्वाचे बदल करपाचे प्रक्रियेचो

0: हो एक भाग आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर आनी सुचोवण्यां खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सोशल मिडियाचेर पोस्ट करून तरणाट्यां कडल्यान मेळिल्ल्या व्हड आदाराचेर तांणी उपकार मानले.
1: थँक यू फ्रेंड्स, कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया सकारात्मक.

0: आधी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आनी डॉ जितेंद्र सिंग काल नवी दिल्लीत भाजपा शिष्टमंडळाक मेळिल्ले. बसके उपरांत प्रसार माध्यमांकडेन उलयतना नड्डा हांणी सांगले की परिक्षा वेवस्थेत सुधारणा करपा संबंधी सीजेपीच्यो मागण्यो हे बसकेत शांतपणान आयकल्यात. सीजेपीन तीन व्हड मागण्यो मांडल्यात आनी प्रश्नपत्रिका फुटपाची घडणूक घडची न्हय म्हूण कांय सुधारणा करपाची सुचोवणी केल्या असो उल्लेख नड्डा हांणी केला. पेपर लीक आनी हेर परिक्षे संबंधीत गुन्यांवांची चौकशी करपा खातीर दिल्ली पुलिसांनी भौशीक परिक्षा अयोग्य मार्ग प्रतिबंध कायदो 2024 खाला खासा कार्यदळ एसटीएफ स्थापन केला. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी केल्ल्या भौशीक परिक्षे संबंधीत गुन्यांवांची बेगोबेग वेवसायीक आनी व्यापक चौकशी करपाची जापसालदारकी ह्या कार्यदळाचेर आसतली अशें दिल्ली पुलिसांनी निवेदनात सांगलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिची नामनेची भौशीक सेवा शिक्षण आनी सामाजिक समावेश हांचे विशींची वचनबद्धताय आनी भारत रोमानिया संबंध घटमूट करपाक दिल्ल्या योगदानाची वळख म्हूण रोमानियातल्या बुखारेस्ट अर्थीक अभ्यास विद्यापीठान डॉक्टर ऑनरीस काउसा ही पदवी दिवन तांकां भोवमानीत केला. हो भोवमान मान्य करून राष्ट्रपती मुर्मू हिणे हो पुरस्कार भारतातल्या 1.4 अब्ज लोकांक समर्पित केला आनी तातूंत दोनूय देशातल्या लोकांमदली इश्टागत दिसून येता अशें सांगलां. इस्लामाबाद शिमेपार आतंकवादाक तेको दिवप बंद जायनात तो मेरेन सिंधू उदका कबलात स्थगीत उरतली अशें सरकारान स्पश्ट केला. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी शेजारच्या देशात भारतान मुद्दाम हुंवार निर्माण केल्ल्याचो आरोप करपी पाकिस्तानी माध्यमांतल्यान आयिल्ले अहवाल न्हकारल्यात. हालीच चिनाब न्हंयेच्या प्रवाहात वाढ जाल्ली ही 20 ते 23 जुलै ह्या काळात जम्मू आनी ताच्या लागसारच्या जलसंचय वाठारांनी जाल्ल्या व्हड पावसाचो थेट परिणाम आसा अशें तांणी सांगले. तशेंच न्हंयेचो प्रवाह वाढप हो भारतान मुद्दाम केल्ल्या कारवायेचो परिणाम न्हय अशें तांणी स्पश्ट केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. मध्य प्रदेश सरकारान व्हड पावल उबारून ओरछाक युनेस्काच्या संवसारीक दायजाच्या वळेरेंत आस्पावीत केला. हे खातीर राज्य सरकारान राज्य पावड्यावेली समिती घडयल्या. हे समितीचे मुखेली मुखेल सचीव आसतले. 2027-28 वर्साच्या काळात ओरछाचो युनेस्कोच्या संवसारीक दायज वळेरेंत आस्पाव करपा खातीर गरजेचे कागदपत्र तयार करपाचे काम सुरू आसा. समितीत संस्कृती शार उदरगत राना आणि भौशीक बांधकाम खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचो आस्पाव जाता. पर्यटन खात्याच्या सचिवांची हे समितीचे वांगडी सचिव म्हणून नेमणूक केल्या. ही समिती ओरछा हांगा चालू आशिल्ल्या आणि येवपी सगळ्या प्रकल्पांचो नियाळ घेतली. हे प्रकल्प दायज संवर्धनाच्या नेमांक पाळो दितात हाची खात्री करप हो हेत आसा. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 महिन्यात ह्या प्रकरणा आड जायती पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणीत दवरल्यात अशें तांणी म्हळां. व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्र्यांनी सांगले की विद्यार्थ्यांचे शिक्षणीक लुकसाण जावचें न्हय ही सरकाराची सगळ्यांत मुखेल जापसालदारकी आसा आनी परिक्षा बेगोबेग जावची हे गरजेचें आसा. फास्ट ट्रॅक कोर्टांखातीर प्रस्ताव तयार करपाक संबंधीत खात्यांक निर्देश दिल्ल्याचे मोदी हांणी सांगले. खाते सतत काम करता आनी काल राती उसरा तांकां मसुदो सादर केला अशें तांणी म्हळां.
2: मैंने फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
0: लद्दाखातल्या द्रासातले कारगिल झुजाचे स्मारक ऑपरेशन विजय हातूंत भारतान मेळिल्ल्या जैताचो उगडास करपा खातीर 27व्या कारगिल विजय दिसाच्या भव्य उत्सवा खातीर तयार आसा. 1999 वर्साच्या कारगिल झुजात प्राणाची आहुती

0: दिल्ल्या सैनिकांच्या पराक्रमाक आणि सर्वोच्च बलिदानाक श्रद्धांजली दिवपी वेगवेगळ्या कार्यावळींनी आयज 2 दिसांच्या उगडासाची सुरवात जाता. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन एनटीएन महाव्यवस्थापक पावड्यार वरिष्ठ वेवसायीक नेमणूक पदांच्या भरतीखातीर जायराती जारी केल्यात. तशेंच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलावरवी 16 तरणाट्या वेवसायिकांची नियुक्ती करपाची प्रक्रिया सुरू आसा. प्राध्यापक के राधाकृष्णन हांच्या अध्यक्षतेखाला आशिल्ल्या उचेल्या पावड्यावेल्या तज्ञ समितीच्या शिफारसीप्रमाण चालीक लायिल्ल्या एजन्सीची संस्थात्मक पुनर्रचना करपाच्या दिकेन उखलिल्ले हे पयले ठोस पावल अशें एनटीएन निवेदनात म्हळा. भारतान ग्लास्कोत सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत पदकां जिखपाक सुरवात केल्या. दादल्यांच्या हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काशा पदक जिखले. ताणें आपल्या दुसऱ्या यत्नात 190 किल वजन उखलून 130.9 गुण मेळून बळिश्ठ कामगिरी केल्या. आयज सकाळी कॅनडाच्या ऑन्टेरियो शारात जाल्ल्या उपांत्य फेरयेत इजिप्तातल्या बार्ब समेह हाका 3-1 अशें हारोवन भारतीय स्क्वॉश खेळगडे अनाहत सिंगान संवसारीक कनिश्ठ स्क्वॉश चॅम्पियनशिपातल्या बायलांच्या एकोडी फायनलीत प्रवेश करून इतिहास निर्माण केलो. ही मॅच रातच्या 10:30 वरांचेर सुमाराक जावपाची शक्यताय आसा. भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थानात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंडीगढ, दिल्ली, हरियाणा, दर्यादेगेवेलो कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता आसा. तशेंच अंदमान आणि निकोबार जुवे, भितरले कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांचेर वीज आणि वादळी वाऱ्यावांगडा गडगड मारपाची शक्यता आसा असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करपा खातीर आणि परीक्षेचे गैरव्यवहार आणि कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रस्तावित सुचोवण्यांचेर आधारित आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादाचेर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींबरोबर आयज पेपर लीक विषयाचेर उलोवप जातले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काशा पदक जिखले आणि भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थानात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.
1: योग म्हळ्यार शिस्त, योग म्हळ्यार ध्यान,
2: योग म्हळ्यार शांती शरीराची आणि आत्म्याची.

चलो हे बेबी या फिल्मा खातीर सोनू निगम शान हांचो जोड आवाज शंकर एहसान लॉय हांचे कंपोजिशन या गीता खातीर इश्टान तुम्ही आयकले.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार तशेंच कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणांत खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रस्तावीत सुचोवण्यांचेर आदारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशांतल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आनी सीजेपीच्या प्रतिनिधीं बरोबर आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आपल्या मन की बात कार्यावळीत देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां रोमानियेंतल्या बुखारेस्ट अर्थीक अभ्यास विद्यापीठान डॉक्टर ऑनरीस कावसा ही पदवी दिवन तांकां भोवमानीत केला. इस्लामाबाद शिमेपार आतंकवादाक तेको दिवप बंद जायमेरेन सिंधू उदका कबलात स्थगीत उरतली अशें सरकारान स्पश्ट केला. मध्य प्रदेश सरकारान व्हड पावल उबारून ओरछाक युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या वळेरेंत आस्पावन घेतला. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन महाव्यवस्थापक पावड्यार वरिष्ठ वेवसायीक नेमणूक पदांच्या भरती खातीर जायराती जारी केल्यात. आनी खेळात राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काश्या पदक जिखले. आनी भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमची हालचाल विचारपी हे गीत आशा भोसले आणि किशोरदा हांच्या जोड आवाजातल्यान. आणि शनो म्हाका दिसता की तुम्ही उमेदीन आसतलेच, कारण चित्रसंगीत ही फिल्मी गीतांची कार्यावळ तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय सेवे बरोबर. बरोबर 9:08 आणि 26 सेकंद जातात. चित्रसंगीत फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले मुखावयले गीत सिंघम या फिल्मा खातीर कुणाल गांजावाला आणि रिचा शर्मा हांचो जोड आवाज, अजय अतुल हांचे संगीत.

जी हाँ दोस्तों, इष्टानवा शोभित है, गीत अमेकल है। उफ तेरी अदा शंकर महादेवन एलेसा मेंडोंचा हंसो जोड आवाज शंकर एहसान लॉय हंचे संगीत आणि जावेद अख्तर हंची उतरा या गीता खातीर इष्टानवा आशिल्ली। चित्रसंगीत फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले इष्टानवा या खेळांक एक भाग देता निमणे गीत।

शनौ बँड बाजा बारात या फिल्मा खातीर सलीम मर्चंट आणि सुनिधी चौहान हांचो जोड आवाज आणि शनौ हेच आशिल्ले चित्रसंगीत फिल्मी गीतांच्या कार्यावळी खातीरचे हे निमणे गीत. याच बरोबर ही कार्यावळ हांगाच सोंपता.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: श्रोते हो 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळ वाहिनी मित्रांनो 9:32 होत आहेत मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे

श्रोतेह आषाढी एकादशीच्या तुम्हाला अनुमानपूर्वक शुभेच्छा. किशोरीताई आमोणकर यांच्या स्वरात हे भक्तिगीत संत एकनाथ महाराज.

श्रोते हो, माहेर हे प्रेम माया आणि आपुलकीचे स्थान हे असं वाटतं, तसंच भक्तांनाही पंढरपूर हे आत्मिक समाधानाचे आणि भक्तीचे माहेर वाटते. या अभंगात विठ्ठल रखुमाई यांना आईवडील पुंडलिकाला भाऊ आणि चंद्रभागा नदीला बहीण मानून कवीने भक्तीतील नातेसंबंध अत्यंत सुंदर अशा रीतीने व्यक्त केले आहेत. त्यामुळे हा अभंग केवळ भक्तिभाव व्यक्त करत नाही तर देव आणि भक्त यांच्यातील जिव्हाळ्याचे नातेही हा अभंग अधोरेखित करत आहे. या अभंगातून संत एकनाथांचा विठ्ठलावरील अफाट प्रेमभावना आणि पंढरपूर विषयीची अपार श्रद्धा ही प्रकट होते.

श्रोते हो, सुमन कल्याणपुरी यांचे स्वर या सुंदर अशा भक्तिगीतासाठी आपण ऐकले. यापुढील हे स्वर सुरेश वाडकर.

पंढरीच्या पांडुरंगा सुरेश वाडकर यांचे हे स्वर. श्रोते हो, यापुढील गीत देव दिसे ठाई ठाई, भक्तीन भक्ता पाही, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर.

श्रोते हो, संगीत संत गोरा कुंभार या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांची ही गीतरचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि प्रकाश घांगरेकर यांचे हे स्वर. श्रोते हो, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात हे शेवटचं गाणं, ह्याच बरोबर हा कार्यक्रम इथेच

बरोबर 10 वाजून 5 मिनिटाचा जातात. आकाशवाणी पणजी केंद्राची महादळी सेवा 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर. रिष्टानो कातारांच्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो काळजा सावन हो योकार भेटयता. हांव आर जे प्रकाश.

0: Istilah ihat seburuk-buruk kata ranca ya karya orang kami ya kinang adios bunta.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
3: डाउनलोड वेव्स OTT ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.
0: आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळ सेवा 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर. अशें हा वारजे प्रकाश तुमकां हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन माया मोगाचो येवकार दिता. आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन उस्ताद आशिष खा हांच्या सरोद वादनांत राग मियाकी मल्हार तुमकां आयकपाक कांय क्षणां भितर दिता. अशें हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन उस्ताद आशिष खा हांच्या सरोद वादनांत राग मियाकी मल्हार

इश्टानो, उस्ताद आशिक खान हांच्या सरोदवादनान तुम्ही ऐकलो राग मिया की मल्लार. आणि याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोपता. आता घेऊया एक लहानसो विसव.

स्वदेश या चित्रपटातले गीत तुम्ही उदित नारायण, हरिहर आणि कैलाश खेर यांच्या जोड आवाजानं ऐकले. संगीतकार आशिले ए आर रहमान आणि जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया रोमी यांच्या आवाजात गुड न्यूज या चित्रपटातले हे गीत.

गुड न्यूज या चित्रपटातले गीत तुम्ही रोमी यांच्या आवाजाने ऐकले. संगीतकार आशिले तनिष बागची. आता ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या जोड आवाजाने हे गीत.

इष्टानू, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं मादे चॅनल. नित्य तुम्ही ऐकले थ्री इडियट्स या चित्रपटातलं हे गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आज जोड आवाजात. गाता रहे मेरा दिल या कार्यावळीचे आता पुढले गीत ऐकूया अरिजित सिंग यांच्या आवाजात.

रईस या चित्रपटातले गीत तुम्ही अरिजित सिंग यांच्या आवाजानं ऐकले. संगीतकार हर्षदीप कौर आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताची रचना केलेली असा. स्टुडिओन 11:25 जाल्ली असात आणि आता ऐकूया मोहित चौहान यांच्या आवाजान हे गीत.

स्टीव गोहिल हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. सावरिया या चित्रपटातले. संदीप नाथ हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया अरिजित सिंग हांच्या आवाजान कबीर सिंग या चित्रपटातले हे गीत. संगीतकार असात सचेत परंपरा आणि इरशाद कामिल हांनी या गीताची रचना केलेली असा.

ऐकू पेनू, तू छुटी मैं मक्कार या चित्रपटातले गीत तुम्ही जुबिन नौटियाल ह्यांच्या आवाजान ऐकले. संगीतकार आशिले प्रीतम आणि अमिताभ भट्टाचार्य ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. गाता रे मेरा दिल या कार्यावळीचे तुम्ही हे निमणे गीत ऐकले. आता काय खिणातूत, ऐकूया याच्या कार्यावळीची रूपरेषा.

12:05 तुमकां इंग्लिशींतल्यान खबरो आयकुपाक मेळटले. 12:10 अस्तुरी ही खास बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. ह्या कार्यावळीन आज तुमकां कारगील विजय दीस ह्या विशयाचेर शकुंतला भरणे हांचे विचार आयकुपाक मेळटले. 12:30 स्वर संगम ही कार्यावळ आयकुपाक विसरूं नाकात. ह्या कार्यावळीन आज तुमकां सरला भिडे हांच्या गायनान झुला आणि विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनान झुला आयकुपाक मेळटलो. 1:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो. 1:05 कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटले. कानळा ओळा ही कार्यावळ ताज्या उपरांत तुमकां आयकुपाक मेळटली. 1:30 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो मराठीतल्यान खबरो. 1:45 सदा फुली ही कार्यावळ आयकुपाक विसरू नाकात. 2:00 मिड डे न्यूज इन इंग्लीश. 2:15 दुपार समाचार. 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 3:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो. 3:05 इंग्लिशींतल्यान खबरो आनी 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी मराठी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. ह्या कार्यावळीन आज तुमकां मोनिका गावस हांचे कविता वाचन आयकुपाक मेळटले. 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो. 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो. शब्दुली 6:15 कोकणीतल्यान खबरो. 6:35 कातारा. आषाढी एकादशी निमित्तान आज तुमकां 7:00 महेंद्र पाठणकर हांनी सादर केल्लो एक कार्यक्रम आयकुपाक मेळटलो जो आसा भेटी लागी जिवा. 7:20 कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो. चावडेर ही कार्यावळ तुमकां 7:30 आयकुपाक मेळटली. ह्या कार्यावळीन आज तुमकां लोकगीत आयकुपाक मेळटले. उत्कर्ष महिला मंडळ मुळगाव. 8:05 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो मराठीतल्यान खबरो. 8:15 दिस वीक इन पार्लिमेंट हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां 8:30 आयकुपाक मेळटली. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलाईट. करंट अफेअर्स 9:30. 10:00 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो. 11:05 इंग्लिशींतल्यान खबरो आनी 11:12 आयची ही निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो महादय चॅनलावेल्यान मित्रोपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुमी आयकले आयच्या कार्यावळीची रुपरेषा.

0: Barb Same 3-1 in the semi-final at Ontario in Canada. The 18-year-old became the second Indian player to enter the final of this prestigious tournament. And that is the end of this news bulletin.
1: तुमची 3300 मीटर म्हणजे 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. ऐकू बॅनो 12:10 झाली असत. आता ऐकूया अस्तुरी ही कार्यावळ.

बहिणीनो, अस्तुरी या कार्यावळीन तुमचं सगळ्यांचं माय मोगाचं योकार. या कार्यावळीन आता सुरवेक ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत. संगीतकार असतात सोयरू वरदे आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली असा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चान सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: 2331 मीटर म्हळ्यार 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादे चॅनल. अस्तुरी या कार्यावळीन तुमचो सगळ्यांचो परतून एकदा येवकार. तर या कार्यावळीन आता ऐकूया कारगिल विजय दीस या विषयाचेर शकुंतला भरणे हांचे विचार.

26 जुलै हो दीस कारगिल विजयी दीस आमच्या भारताच्या इतिहासात खूप खूप महत्वाचा दीस हो दीस आम्ही कारगिल विजय दीस म्हणून मनयतात. भारताच्या सैन्यात हो दीस सामको शौर्याचा दीस जावन असा आणि ह्याच दिसा कारगिल युद्धात भारतान आपलो विजयाचो बावटो फडकायलो आणि म्हणूनच हो कारगिल विजयाचो दीस मनयता असताना आमची सगळ्यांची मना काळजां अभिमानान फुलून येतात. जम्मू आणि काश्मीरची राजधानी आशिल्ली ही कारगिल भूमी श्रीनगर सावन 205 किलोमीटर अंतराचेर पाक व्याप्त काश्मीराच्या नियंत्रण रेषेखाला हे शार असा. भारतीय महामार्ग ते लेह हे श्रीनगरच्या रस्त्याचेरच हे कारगिल वसयले असा. कारगिलचे युद्ध जावपाचे मुख्य कारण म्हळ्यार हो महामार्ग, म्हणूनच या महामार्गाक मुद्दाम आम्ही नमूद केला. घुसखोरांनी पाक व्याप्तात काश्मीरा लागसार आशिल्ल्या रस्त्याक समांतर अशा 160 किलोमीटरच्या पट्ट्यातच साधारणपणान ही घुसखोरी केल्या. 1999 सालात भारत आणि पाकिस्तानातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखाला हे कारगिल युद्ध जाले, ताजी लढाई झाली आणि या लढाईत सुमार 600 भारतीय अजरंवर झाले, मरण पावले. 1947, 1965, 1971 या वर्षा झालेल्या लढाईत काश्मीराक भारतापासून तोडपाचो निष्फळ यत्न पाकिस्तानान खूप केलो. पुणून महत्वाचा मुद्दो म्हळ्यार 1998 सालात दोनूय देशांनी तांच्या अण्वीक चाचणी बी यशस्वी करून दाखयल्यो आणि ताका लागून उघड उघड लढाई करपाचे पाकिस्तान आमकां टाळपाक लागले. पुणून पाकिस्तानान पोरण्या घुसखोरीचे तंत्राचो वापर करून जैत मेळोवपाचो यत्न मात सोडून दिलो ना. तशे भारतीय शूर आशिल्ले आणि आपली बुद्धी वापरून तयार आशिल्ले. 26 जुलै 1999 हो दीस भारतीयां

खातीर अविस्मरणीय आणि अभिमानास्पद जावन आसा. कारण ह्याच दिसा भारतान कारगिल युद्धान पाकिस्तानाचेर पराभवाची धूळ उडयली. पाकिस्तानान बळकायल्ल्यो चौक्यो भारतान ह्या दिसा जिखून हाडल्यो आणि हे जैत आमचे जाले. तसे हे जैत मेळवप सोपे आणि सहज नाशिल्ले. 4 मे 1999 ह्या दिसा सावन कारगिळांत पाकिस्तानांनी आपल्या सैन्याची घुसखोरी हळूहळू सुरू केली. उपरांत 5 मे ते 15 मे मेरेन भारतीय सैन्याची पळोवणी पथक थंय रवाना जाले. आणि खूप वाईट गजाल म्हळ्यार थंय पळोवणी करपाक गेल्ले हे सगळे जवान तांचे हाल हाल करून ह्या लोकांनी तांची हत्या केली. उलयता आसतना खूप वाईट दिसता, कारण आमच्या देशा खातीर कितले जवानांनी आपलो प्राण गमयलो हे चितूया ह्या खिणाक मोगळ ऐकपेनो. 26 मे ह्या दिसा भारतीय हवाई दलाची कारगिळांत एअर स्ट्राईक जाली. उपरांत 12 जुनाक भारत पाक परराष्ट्र मंत्र्यांची या संदर्भात भेट चर्चा झाली, ती बी निष्फळ ठरली. पण हाच्या आधी 10 जुनाक ह्याच दिसा भारतीय सैनिकाच्या शरीराचे कुडके कुडके करून पाकिस्तानांनी परतून ते भारतान धाडून दिल्ले. तेन्ना भारतीयांचो राग खूप खूप मस्तकाक तेकिल्लो आणि किदे तरी करून हे कारगिळ आम्ही जिंकून दाखयतली ही जिद्द ताणी त्याच दिसा केली. 27 मे ह्या दिसा हवाई दलाचे MiG-27 लढाऊ विमान कोसळे आणि पायलट पाकिस्तानाच्या ताब्यात सापडलो हे एक कारण ठरले. उपरांत 29 जून ह्या दिसा टायगर ही लागसारच्यो 2 चौक्यो भारतान काबीज केल्यो. 11 जुलयाक पाकिस्तानान नांगी उडयली. तांचे सैन्य फाटी सरपाक लागले आणि बरीचशी ताणी माघार घेवपाक ह्या खिणाक सुरुवात केली. मोगळ ऐकपेनो, निमणे 26 जुलै 1999 ह्या दिसा पाकान सपशेल माघार घेतली आणि अशे तरेन कारगिल युद्धात भारताचो विजय झालो. आणि हो विजय आम्ही आज मनयतात, कारण आमचे लागी लागी 600 भारतीय ताणी आपले प्राण गमयला. आयचो दीस कारगिल विजयी दीस आमका भारतीयांक खूप खूप महत्वाचो. देशा खातीर प्राण गमयल्ल्या जवानांक आम्ही याद करप, तांकां आर्गां दिवप, तांकां सलाम करप. भारताची राजधानी दिल्ली अमर जवान ज्योती इंडिया गेट हांगा वचून ह्या सगळ्या जवानांक आमची मना काळजाची सलामी याद करून आम्ही हो कार्यक्रम मोठ्या उमेदीन मनयता. हो दीस मनयताना आम्ही म्हणया, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.

इष्टानो 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो अशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. अस्तुरी या कार्यावळीन तुम्ही नित्यच ऐकले कारगिल विजय दीस या विषयाचेर शकुंतला भरणे हांचे विचार. आता ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजान एक गीत.

ऐकतानो साधना सरगम ह्यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की. आणि या गीता बरोबरच अस्तुरी ही कार्यावळ हांगा सोपता.

0: 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हशीर तुमी ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हांव म्हादय चॅनल. आयकू बेनू, 12:35 तुमकां स्वर संगमाची कार्यावळ आयकुपाक मेळटली. ताच्या आदी घेवया एक ल्हानसो विसव.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत

0: 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो चेयर। हेलो डॉक्टर।
1: 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल। इष्टानो 12:35 जाल्ली आसात, आता ऐकूया स्वर संगमाची कार्यावळ। तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया सरला भिडे हांच्या गायनान झुला।

सरला भिडे यांच्या गायनान तुम्ही ऐकलं झुला. आता ऐकूया विदुषी शोभा गुरटू यांच्या गायनात झुला.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामांत सहभागी वांगडाक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं उलोवप करतले. केंद्र सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरवेव्हार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणांत खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रास्ताविक सुचोवण्याचेर आधारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींवांगडा आयज पेपर लीक विशयाचेर परतून उलोवप जातले. सुरक्षा कारणाक लागून राष्ट्रीय राजधानीतली 18 मेट्रो स्थानकां आयज सकाळी 7:30 सावन फुडले सुचोवणे मेरेन बंद उरतली अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून 6 दिसा खातीर स्थगीत आशिल्ली वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा आयज परतून सुरू जाली. विद्यार्थ्यांच्या हिताक सर्वोच्च प्राधान्य दिवन फुडल्या परिक्षांची विश्वसनीयता जपपा सयत त्यो पारदर्शक पद्दतीन जातल्यो. गोयच्या विद्यार्थ्यांनी ध्येयाकडेन लक्ष दवरून अभ्यास करचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी केला. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टींग सर्तीत भारताच्या झांडू कुमार हांणी काशा पदक जिखले. मजगती प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या जैता खातीर ताका परबी दिल्यात. आनी भारतीय हवामान खात्यान आयज कोंकण गोय मध्य महाराष्ट्र ओडिशा आनी राजस्थानात

संगीतकार नॉर्मन आणि सोकोरो सोनिया यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलंय. आणि सोकोरो दे सांताक्रूझ यांनी या कतारची रचना केलेली असा. इष्टानु आता ऐकूया फेल्सी यांच्या आवाजात हे कतार.

इश्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. स्टुडिओन 1:20:09 जाल्ली आसा आणि कानला ओळा या कार्यावळीन आता ऐकूया एम बोयर हांच्या आवाजान हे कातार.

एम्बोयर हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले. त्यांनीच या काताराची रचना केलेली असा आणि संगीतकार आशिल्ले क्रिस पेरी. आता ऐकूया कानाओळाचे हे निमणे कातार विल मिक्स आणि शेरॉन हांच्या जोडावाजान.

0: विलमिक्स आणि शेरॉन हांच्या जोडावाजान तुम्ही हे कतार ऐकले आणि विलमिक्स हांनी या कताराची रचना केलेली असा आणि या गीता बरोबरच कांदळा ओळा ही कार्यावळ हांगा सोपता. इश्टानो, 1:30 तुमकां ऐकूंक मेळटले मुंबय केंद्रावेल्यान साक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो.
1: मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल शरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण

रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून यात 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतरमंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे सीजेपीचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी सीजेपीच्या मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाजमाध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण, दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

0: अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा टी ट्वेंटी क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोन 33° म्हणजे 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. ऐकू बॅनो, 1:40:38 जाल्ली आसा आणि वेळ जाल्लो आसा आयच्या कार्यावळीची रुपरेषा ऐकपाचो. एक वर 45 मिनटांचेर तुमकां सदा फुली ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 दुपहर समाचार, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 3 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो. 5 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो ऐकूपाक विसरू नकात. पाच 28 आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी मराठी ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. या कार्यावळीन आज तुमकां मोनिका गावस हांचे कविता वाचन ऐकूपाक मेळटले. 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो. 6 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो. शब्दुली 6:15 कोकणीतल्यान खबरो. 6:30 5:35 कातारा. आषाढी एकादशी निमित्तान आज तुमका महेंद्र पाठणकर हांनी सादर केलेलो एक कार्यक्रम ऐकूपाक मेळटलो, जसो नाव आसा भेटी लागी जिवा. 7 वरांचेर 7:20 कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो. चावडेर 7:30 या कार्यावळीन आज तुमका उत्कर्ष महिला मंडळ मूळगाव हांचे लोकगीत ऐकूपाक मेळटले. 8:05 मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो. दिस वीक इन पार्लिमेंट 8:15 8:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकूपाक विसरू नकात.

8:45 समाचार संध्या, 9 वरांचेर न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट, करंट अफेयर्स 9:30, नेशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक 10 वरांचेर, 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 11:12 आयची ही निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो महादेव चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुमी आयकल्या आयच्या कार्यावळीची रुपरेषा.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख
1: जावळी. आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा. दोनशे ते 300 मीटर म्हणजे 1287 किलो हेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. 1:45:04 झाली असा आणि वेळ झालेला असा सदा फुली या कार्यावेळीचं. तर या कार्यावेळी निष्ठानं आता सुरवेक ऐकूया शान हांच्या आवाजान हे गीत.

स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा यांच्या जोड आवाजात तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की, साईश पनंडीकर यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. सदाफुली या कार्यावळीत आता ऐकूया मुकेश घाटवाळ यांच्या आवाजात हे गीत.

एशकिंग आणि साशा तिरुपती यांच्या जोडावाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले तनिष बागची, इराफत महमूद हांनी या गीताची रचना केलेली असा. आणि हे गीत हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटातले आशिले. हाफ गर्लफ्रेंड हो चित्रपट चेतन भगत हांनी सुद्धा एक उपन्यास बरयल्ल्याचेर आशिल्लो. आता ऐकूया याच चित्रपटातले आणि एक गीत श्रेया घोषाल हांच्या आवाजान.

श्रेया घोषाल आणि फरहान सईद यांच्या जोड्यावचन तुम्ही हे गीत ऐकले, हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटातले. संगीतकार फरहान सईद आणि कुमार यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळी आता ऐकूया. राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष बागची यांच्या जोड्यावजन सिम्बा या चित्रपटातलं गीत.

संगीतकार तनिष बागची, रश्मी विराग यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया तुलसी कुमार आणि अरिजित सिंग यांच्या जोड आवाजात आशिकी 2 या चित्रपटातले हे गीत.

आशिकी टू या चित्रपटातले गीत तुम्ही तुलसी कुमार आणि अरिजित सिंग यांच्या जोडावाजन ऐकलंय. जीत गांगुली संगीतकार, इर्शाद कामिल यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया विशाल मिश्रा आणि असीस कौर यांच्या जोडावाजन हे गीत.

नोटबुक या चित्रपटातले गीत तुम्ही विशाल मिश्रा आणि असिस कौर यांच्या जोड्यावाचं ऐकले. संगीतकार आशिले विशाल मिश्रा आणि अक्षय त्रिपथी यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीन आता ऐकूया यसीर देसाई यांच्या आवाजात हे गीत.

यसीर देसाई हांच्या आवाजान तुम्ही गोल्ड या चित्रपटातले एक गीत ऐकले. संगीतकार आशिले आरको आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली असा. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीच्या आता निमणे गीत ऐकूया श्रेया घोषाल हांच्या आवाजान एक्शन रिप्ले या चित्रपटातले.

मुखेल खबरो। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन आपलो राजिनामो सादर केलो। संसदेचो दर एक खीण लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पित आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हणला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामात वांटो घेवपा वांगडा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं उलोवप करतले। सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालया स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या। आषाढी एकादशीच्या निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबीं दिल्यात। केंद्र सरकार आनी सीजेपीच्या प्रतिनिधीं वांगडा आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले। जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून 6 दिसां खातीर स्थगीत आशिल्ली वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा आनी माता वैष्णो देवी यात्रा आयज सावन परतून सुरू जाली। संवसारीक ज्युनियर स्क्वाश वस्तादपण सर्तीच्या निमाणे फेरयेत पावल घालून भारताच्या अनाहत सिंग हिणे इतिहास घडयलो। भारतीय हवामान खात्यान आयज कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, उडिसा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

सगळ्यांक नमस्कार आणि योकार. मोगळ्या कुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचं 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आयकुप्यानो, सांजेची 5:30 22 सेकंड जातात. हांव परत एक फावट तुमकां आयच्या सांजेच्या प्रसारणात योकार दिता आनी आयच्या सांजेच्या प्रसारणाक म्हादय चॅनलाचेर सुरवात करता. सुरवेक तुमकां आयकुपाक दिता युववाणी मराठी ही कार्यावळ.

0: रसिक श्रोते हो, नमस्कार. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकूया मोनिका गावस यांचं कविता.
1: नमस्कार. कविता ही मनाचा हुंकार आहे. प्रत्येकाच्या मनातच हे काव्य दडलेलं असते. जेव्हा हेच काव्य शब्दरूप घेते तेव्हा मनातील वीण पक्की जुळून जाते आणि मग जगणंसुद्धा चांदणं होऊन जातं. आपल्या अवतीभवतीची सृष्टी जर आपण अनुभवली तर तिच्यातील सृजनोत्सव डोळ्याचे पारणे फेडतो. पाऊस आणि धरती याचं हे नातं असंच. म्हणून पाऊस आला की जशी धरती सतेज होते तसेच मनालासुद्धा कवितेचे अंकुर फुटतात. अशाच काहीशा कविता माझ्याही मनात दाटून आल्या आणि मलाही अभिव्यक्त व्हावेसे वाटते. माझ्या काही कविता आपल्यासमोर सादर करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, असे कवी नागो महानोर यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. पाऊस आणि माती, पाऊस आणि नाती, त्यातूनच अंकुरती सृजन मोती. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नांगर. नवलाई ही कसली झाली पुन्हा मैत्री नांगराची, नवलाई ही कसली

झाली पुन्हा मैत्री नांगराची ओल्या या मातीशी झाली आणि मग या मातीला नवे जीवन दान मिळाले. नांगर घुसला धरतीत, नांगर घुसला धरतीत, धरती फाटली तुकड्यात, त्या तुकड्यातून गवत उगवलं, त्या गवताशी पाऊस भिडला. कोसा कोसात हिरवाई गंध मातीचा घेऊनी, कोसा कोसात हिरवाई गंध मातीचा घेऊनी, वाऱ्यासंगे डुलू लागली, पोपटांची ती बोलू लागली. पोपटांनाही मजा आली हिरव्या मळ्यावर खेळताना, पोपटांनाही मजा आली हिरव्या मळ्यावर खेळताना, खेळता खेळता मगचोचीत हिरवे दाणे वेचताना, खेळता खेळता मगचोचीत हिरवे दाणे वेचताना. रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, असं म्हणून मनाला खुणावणारा सप्तरंगी इंद्रधनुष्याची रंग घेऊन मिरविणारा श्रावण महिना आता अवघ्या काही पावलांवर येऊन ठेपलेला आहे. कोवळ्या लुसलुसीत गवतावरील दवबिंदूचे टपोरे थेंब, माळ्यावरील हिरवी पिवळी फुले, ऊन सावलीचा खेळ आणि धरतीची शहारलेली काया म्हणजे श्रावणाचे आगमन. किती रंग किती गंध, सण उत्सव यांचे तर मधुमिलन, असा हा श्रावण महिना म्हणजे निर्मितीचा सोहळा. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण. पावसाच्या पावलांनी श्रावणाचे आगमनी, पावसाच्या पावलांनी श्रावण आगमनी, थाटा माटात विजा कडाडून धावत धावत सरी येई, थाटा माटात विजा कडाडून धावत धावत सरी येई. मोठमोठ्या थेंबांनी पावळ्या बांधल्या झऱ्यांनी, मोठमोठ्या थेंबांनी पावळ्या बांधल्या झऱ्यांनी, झऱ्यांनाही पूर आला वळणे आता नदीकाठी, झऱ्यांनाही पूर आला वळणे आता नदीकाठी. ओली ओली धरणी झाली गवता आड लपून बसली, ओली ओली धरणी झाली गवता आड लपून बसली, गवत देखील शहारून गेले हर्षाने ती नाचू लागली, गवत देखील शहारून गेले हर्षाने ती नाचू लागली. ऋतू बहरला निसर्ग रमला, ऋतू बहरला निसर्ग रमला, मातीशी तो खेळू लागला, रंगनवा अंगी चढवून पाऊस गाणे गाऊ लागला. सृष्टी सारी बहरून गेली पावसामध्ये मातून गेली, सृष्टी सारी बहरून गेली पावसामध्ये मातून गेली, धरणी लाया पंख फुटूनी पावसासंगे उडू लागली, धरणी लाया पंख फुटूनी पावसासंगे उडू लागली. जीवनात काही काटेरी दंखद असतात, जीवनात काही काटेरी दंखद असतात, डोळे उघडून पहा तरी प्रत्येकालाच फुलपाखराचे पंख असतात, डोळे उघडून पहा तरी प्रत्येकालाच फुलपाखराचे पंख असतात. अशी जगण्यातली सकारात्मक भावना व्यक्त केली तरी सुद्धा कधी कधी मन वेदनेने पिळवटून जाते, त्यातही ती वेदना एका मुलीची महिलेची असेल तर मात्र ती सल आयुष्यभर टोचत राहते. अशीच एक वेदना माझ्या या कवितेतून व्यक्त करावीशी वाटते. माझ्या कवितेचं नाव आहे भातुकलीचा खेळ. भातुकलीच्या खेळामधल्या बाहुलीसारखे आयुष्य आहे का स्त्रीचे, भातुकलीच्या खेळामधल्या बाहुलीसारखे आयुष्य आहे का स्त्रीचे, कुणीही येतो कधीही घेतो खेळून झाल्यावर फेकून देतो, तिच्या स्वप्नांना काहीच किंमत नाही, तिच्या आशा इच्छांना कुठेच जागा नाही, असं तिचं आयुष्य वाळलेल्या पानासारखे आहे का. कशी सांगू व्यथा स्त्रीची काट्या फुलात आयुष्य सजलेलं, कशी सांगू व्यथा स्त्रीची काट्या फुलात आयुष्य सजलेलं, टाकते पुसून दुःखांना मायेच्या पदराने आपल्या. शोधते इतरांच्या सुखात स्वतःसाठी सुख, शोधते इतरांच्या सुखात स्वतःसाठी सुख, जरी असेल तिच्या मनात दुःख तरी डोळ्यात नुसता प्रकाश. पहिली बेटी धन की पेटी असे म्हटले जाते, परंतु आज गर्भातच तिला चिरडून टाकण्याची स्पर्धा चालू आहे. या जगात जन्माला येण्यापूर्वी निरागस कळीला खुडून टाकणारा समाज बघितला की जगणेच नकोसे वाटते, असे व्हायला नको ही मनापासूनची इच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे मी मुलगी. मी मुलगी स्वप्नांची बाहुली संस्काराची सावली, मी मुलगी स्वप्नांची बाहुली संस्काराची सावली, मग आज कुठे या दुःखात हरवली. प्रत्येकाच्या ओठी इतके शब्द येई, प्रत्येकाच्या ओठी इतके शब्द येई, ओझे बनून आलीस ओझे घेऊन जाशील. मोठी माणसे म्हणतात यांना, मोठी माणसे म्हणतात यांना, सन्मान सर्व देतात त्यांना, मग त्यांचे विचार असे कसे विस्कटलेले. गुरफटलेल्या विचारात धुळीस मिळवतात मुलीचे आयुष्य, गुरफटलेल्या विचारात धुळीस मिळवतात मुलीचे आयुष्य, असे कसे हे जग

0: शिकूनसुद्धा करते वेडेपण, असे कसे हे जग शिकूनसुद्धा करते वेडेपण। मुलगा वंशाचा दिवा, मुलगी काय जीवाला फास, परकेचे धन। तिला एकदा उजळून टाकली की डोक्यावरचे ओझे हलके होणार, ही विधाने ऐकली की मुलीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। आज ही परिस्थिती बदललेली नाही, एवढी वैज्ञानिक वैचारिक क्रांती होऊन जर याच विचाराला पुढे नेले तर मग यावर विचार व्हायला हवा। माझ्या कवितेचे नाव आहे एकदा संधी देऊन तर बघा। अरे विधाता का बदलतोस तू विधेचं विधान, अरे विधाता का बदलतोस तू विधेचं विधान, तूच जन्मदाता आहेस पण मग माझ्याच वेळी का बनतोस यमदूत तू, पण मग माझ्याच वेळी का बनतोस यमदूत तू। कशी तुला कळत नाही माझ्या हृदयाची व्यथा, कशी तुला कळत नाही माझ्या हृदयाची व्यथा, असे का तुला वाटते की माझ्या जन्माने तुझ्या जीवनात फक्त दुःखच येणार, असे का तुला वाटते की माझ्या जन्माने तुझ्या जीवनात फक्त दुःखच येणार। एकदा संधी देऊन तर बघा तुमचे नाव मला देऊन तर बघा, एकदा संधी देऊन तर बघा तुमचे नाव मला देऊन तर बघा। आदर्शाने तुमच्या नावाची फुले मीच फुलवणार, आदर्शाने तुमच्या नावाची फुले मीच फुलवणार, पर्वताहून उंच तुमची मान मानाने मीच उंचवणार। फक्त एवढंच माझ्या दाता एकदा संधी देऊन तर बघा, फक्त एवढंच माझ्या दाता एकदा संधी देऊन तर बघा। मांडवी म्हणजेच म्हादई आमची जीवनदायिनी, हिरवळ आणि पाणी तिथेच पुरत आहे गाणी, असे बाभ बोरकर यांनी म्हटलेले आहे। पाण्याशी दोस्ती करता करताच गाणी सुचू लागतात, मांडवीला बघता बघता सुद्धा तिच्याबद्दल माझ्या मनात सुद्धा भावना दाटून आल्या, मग मांडवीचीच कविता सुचली। माझ्या कवितेचे नाव आहे मांडवी। मांडवी मांडवी गोव्याची मांडवी, मांडवी मांडवी गोव्याची मांडवी, वाहते निर्झर घेऊन गोव्याचीच गाणी, वाहते निर्झर घेऊन गोव्याचीच गाणी। निळनिळं पाणी वर पुलाची सावली, निळनिळं पाणी वर पुलाची सावली, त्याच्यामध्ये आहे शंख माशाची कहाणी, त्याच्यामध्ये आहे शंख माशाची कहाणी। आहे मांडवी आई निसर्गाची, आहे मांडवी आई निसर्गाची, सूर्य देखील झोपी जाई माझ्या मांडवीच्याच ओंजळी, सूर्य देखील झोपी जाई माझ्या मांडवीच्याच ओंजळी। निळ्या निळ्या मळभाचा आरसा आहे मांडवी, निळ्या निळ्या मळभाचा आरसा आहे मांडवी, खोल दरीत देखील खळखळते मांडवी, खोल दरीत देखील खळखळते मांडवी। आहे किनारा मोठा हिचा खाऱ्या पाण्याने भरलेला, आहे किनारा मोठा हिचा खाऱ्या पाण्याने भरलेला, सजीव अशी मांडवी माझी सांगे गोष्टी वाळूला, सजीव अशी मांडवी माझी सांगे गोष्टी वाळूला। असे बनले नाते माझेनी मांडवीचे, असे बनले नाते माझेनी मांडवीचे, रोज हिला पाहण्या डोळे माझे आतुरती, रोज हिला पाहण्या डोळे माझे आतुरती।
1: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं अनेक कविता सादर केलं होतं मोनिका गावस यांनी, आणि आता आपण घेऊया थोडीशी विश्रांती।
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: रामकृष्ण हरी. रसिक श्रोते हो, आज एकादशी आहे आणि आजच्या या एकादशी निमित्ताने आता आपण ऐकूया नागरिक या मराठी चित्रपटातलं गीत बोला विठ्ठल, बोला विठ्ठल.

रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया मधु कृष्णा आणि प्रफुल्ल कारेलकर यांचा जोड आवाज वाजलाच पाहिजे या मराठी चित्रपटासाठी.

मग ऐकूप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 5:59 जातात. म्हणटकूच तुमकां बरोबर 6 वरांचेर आयकुपाक दिता आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षिप्त करपी हिंदीतल्यान खबरो. आयकत रावात आकाशवाणी पणजी आनी आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.

ऐकूपॅनो FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर सध्याक तुम्ही ऐकू शकतात रेनबो सांज ही कार्यावळ आणि सात वरांचेर तुमच्या खातीर असतली हॅलो फरमाईश.

ऐकूपेनो ऐकत राहत आकाशवाणी पणजी आणि तिचे तिनुई चॅनल एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा आणि म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. ऐकूपेनो 11:57 जातात. काय खिणातच 11:15 तुमका ऐकूपाक मेळटली शब्दुली ही कार्यावळ. पूण ताच्या आधी घेऊया ल्हान सविसव.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात

जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

आयकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 6:14:50 जातात आणि ल्हानशा विसवा उपरांत तुमकां परत एक फावट हांव योकार दिता आयच्या सांजेच्या प्रसारणात आणि सुरवात करता तुमचे आवडीचे शब्दुली ह्या कार्यावळीक. ऐकूया अशोक पत्की हांच्या संगीताक. स्वप्नील बांदोडकर हांचो आवाज, साईश पानांदीकर हांची गीत रचना.

ऐकूपॅनो, तुम्ही ऐकतात तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ, आणि मुखार ह्याच कार्यावळीन तो तुमकां ऐकुपाक दिता शान हांचो आवाज, अशोक पत्की हांच्या संगीताक उदय भेंब्रे हांची गीतरचना.

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकतात तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6 वरां जावन 27 मिनटां जातात. मुखार तुमकां आयकुपाक दिता मयुरेश वस्त आनी करिश्मा नायक मुळे हांचो जोड आवाज.

0: आयकुप्यानो, इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोंपता. आतां आयकुया कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रोमानिया संबंद घटमूट करपा खातीर रोमानियातल्या भारतीय समुदायाची तोखणाय केल्या. रोमानियाच्या अधिकृत भेटेच्या निमाण्या दिसा भारतीय समुदाया खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो.
2: पिछले दो दिनों की अपनी यात्रा के दौरान मैंने भारत के प्रति रोमानिया की आत्मीयता और सद्भावना को मैं प्रत्यक्ष अनुभव किया. आज हमारे दोनों देशों के बीच सहयोग पहले से कहीं अधिक व्यापक और गतिशील है. हमारी सरकारें सस्टेनेबल डेवलपमेंट, क्लाइमेट चेंज से निपटने के प्रयासों, आतंकवाद के विरुद्ध सहयोग तथा रूल्स बेस्ड शांतिपूर्ण अंतर्राष्ट्रीय व्यवस्था को बढ़ावा देने जैसे विश्व मुद्दों पर मिलकर कार्य कर रहे हैं.
1: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन आपलो राजिनामो सादर केलो. फाटल्या 10 दीस देशभरातल्या विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधा उपरांत निर्माण जाल्ल्या परिस्थितीची नैतीक जापसालदारकी स्विकारून हो निर्णय आपूण घेतला अशें तांणी सांगले. विद्यार्थ्यांचे हीत सर्वोच्च आसा आनी राष्ट्रविरोधी शक्तींनी हे परिस्थितीचो फायदो घेवचो न्ही, तशेंच खंयच्याय विद्यार्थ्याचो फुडार कायदेशीर गुंतागुंतीचो जावचो न्ही म्हणून आपूण आपले पद सोडपाचो निर्णय घेतला अशें तांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगले. मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे मार्गदर्शन, विस्वास आनी सतत आदार दिल्ल्या खातीर उपकार मानले. राष्ट्राची सेवा करप हे आपल्या जिवितातले सगळ्यात उचेले ध्येय आनी फुडाराकूय पुराय समर्पणान ताचे खातीर वावुरतलो अशें तांणी सांगले. तशेंच नीट यूजी 2026 परिक्षेत जाल्ल्या अनियमितताय उपरांत केंद्र सरकारान ह्या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेन दिल्या. सरकारान फुडल्या वर्सा सावन संगणकाचेर आदारीत म्हळ्यार सीबीटी मोडावरवी नीट यूजी परिक्षा घेवपाचो निर्णय घेतला अशें तांणी सांगले. मजगतीं धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय शिक्षण मंत्री पदा सोडपाचो घेतिल्लो निर्णय तांच्या 4 दशकांच्या भौशीक जिणेंत तांणी जपिल्ली जापसालदारकीची भावना दाखोवन दिता. राष्ट्रीय शिक्षण धोरणातले तांचे योगदान सदांच याद उरतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी राजिनाम्या उपरांत म्हणला. संसदेचो दरेक खीण लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पीत आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हणला. नवी दिल्लींत राज्यसभेच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आनी नामनिर्देशीत वांगड्यां खातीर आयोजित अभिमुखता कार्यावळींत ते उलयताले.
3: Always say in the house, debates, discussions and even disturbances, it must be always lead to a final decision. Without decision, no country can move forward. Without decision, no government can function. So decision is required. If we delay also, the right decision also becomes sometimes wrong decision. Or that becomes no decision. This is where we need to have knowledge of the rules and procedures of the house towards contributing effectively through debates.
1: ह्या वेळार रचनात्मक सहकार्य आनी संसदीय परंपरांचे पालन करपाच्या महत्वाचेर तांणी भर दिलो. लोकांकडेन सतत संपर्क दवरून प्रश्नवर तशेंच शुन्यवराचो प्रभावी वापर करपाचे आवाहन तांणी संसद वांगड्यांक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट व्हिलेज कार्यावळीत वांटो घेवप्यां वांगडा आभासी पांवड्यार उलोवप करतले. सगळ्या राज्यांचे आनी सगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करपी 400 वयर तरणाटे ह्या कार्यावळीत वांटेकार जातले. शिमेवेल्या वाठाराची उदरगत, सांस्कृतिक दायज आनी राष्ट्रीय एकचार हांची तरणाट्यांक वळख करून दिवप हो या उपक्रम

0: कार्यक्रमाचो हेत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तसेच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलाचेरूय ताचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली. उत्तर प्रदेशातल्या सारनाथ या पूर्विल्ल्या बौद्ध थळाचो आसपाव युनेस्कोच्या संसारीक दायज थळांच्या वळेरीत जाला. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत हांणी भारताच्या सांस्कृतिक दायजा खातीर हो इतिहासिक खीण आसा असे म्हणला. खेळ संसारीक ज्युनियर स्क्वॉश वस्तादपण सर्तीच्या निमाणे फेरयेत पावल घालून भारताच्या अनाहत सिंग हिणे इतिहास घडयलो. आयज फायनलीत तिचो खेळ इजिप्तच्या रुकया सलेम आड जातलो. हवामान भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात चड पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेच कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि उडिसा आणि राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
1: मोग आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचो 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6:35:45 जातात आणि ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची कातारांची कार्यावळ. सुरवेक ह्या कार्यावळींत आयकुया लेडिया आणि लॉरा हांचो जोड आवाज. मुकेश हांचे संगीत, तोमाझीन कार्दोज हांची गीतरचना.

ऐकूया कातारांच्या कार्यावळीत. आता ऐकूपेनो आम्ही ऐकूया मार्था मोली आणि रेमी हांचा जोडावाज, रेमी कुलासो हांची गीत रचना.

0: să ajung dodo și bun.
1: Cale tuge, moge, moga, lasă.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, महेंद्र पाटणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज आपल्या आवडत्या विठुरायाची आषाढी एकादशी, आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस, आपली पर्वणीच असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. विठ्ठलाला आपण नत होतो, त्याच्या चरणाशी लीन होतो आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे आपण मागणं मागतो आपल्या संपूर्ण आयुष्याच्या सुंदर वाटचालीसाठी.

आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या सगळ्यांना रेलचेल वाटते, कारण त्या दिवशी उपवासाचे विविध पदार्थ आपल्याला खायला मिळतात. हे जरी खरं असलं ना, तरी विठ्ठल नामाच्या जयघोषात आपण इतके तल्लीन झालेलो असतो, तो दिवस अत्यंत वेगळा, अत्यंत निराळा आपल्याला वाटतो. भक्तिमय वातावरण सर्वत्र भरलेलं असतं. हा एक उत्सव असला तरी वारकरी संप्रदायाचा तो अत्यंत श्रद्धेचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांचाही. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जण आपल्या समोरच्या व्यक्तीमध्ये त्या विठ्ठलालाच पाहत असतो, त्या रखुमाईला पाहत असतो आणि त्याच्या चरणाशी तो लीन होतो.

श्रोते हो, हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये दोन पंधरवडे असतात, त्यामुळे त्याच तिथ्या सुद्धा दोनदा येतात. पहिल्या पंधरवड्यातल्या तिथीला शुद्ध तिथी तर दुसऱ्या पंधरवड्यातल्या तिथीला वद्य तिथी म्हणतात. आणि आषाढ महिन्यातल्या दोन एकादशींना दोन नावं आहेत बरं. त्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला देवशयनी एकादशी तर वद्य एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात. या देवशयनी एकादशीबद्दल असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मानव जातीचं एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. श्रोते हो, दक्षिणायन ही देवांची रात्र तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. म्हणून या अहोरात्रीला प्रत्येकाने त्या विष्णू तत्वाचा गजर केला पाहिजे. त्याच्या नामाचा गजर म्हणजेच त्यांची सेवा, आणि उपवास म्हणजे जणू आपण त्यांच्या सहवासात असण्याचा काळ, म्हणून त्याला उपवास म्हणतात. काही जण त्याला उपास असं म्हणतात, पण उपास नाही बरं, त्याला उप अधिक वास असं म्हणायचंय. शक्यतो खाण्याच्या मर्यादा पाळून देवनामात एकत्र होणं हाच खरा उद्देश त्या उपवासाचा आहे. या परमपवित्र आषाढी एकादशीचा आनंद काही वेगळाच आहे, आणि नामाचं महत्वही तेवढंच असाधारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू कुठेही लपलास तरी तुझं नाव तू लपू शकत नाही. सतत नामस्मरण करून आम्ही भक्त तुला शोधून काढूच. एखाद्या व्यक्तीला हाक मारायची असेल ना, पण त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहीत नसेल, तर श्रोते हो आपण हाक कशी बरं मारणार. नेमका हाच भाव व्यक्त करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, म्हणजे सर्वांचं मूळ असणाऱ्या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या, हे श्री ओंकारा तुला माझा नमस्कार असो. असा हा नामाचा महिमा अनेक अभंगातून

या नामाचं विशेष सांगताना एक कथा मला नेहमी आठवते. एक दंतकथा आहे ती. एका व्यक्तीला एका क्षेत्री जायचं होतं. रेल्वेच्या स्टेशन मास्टरला ती व्यक्ती म्हणाली, ज्या क्षेत्री मला जायचंय त्या क्षेत्राचं मला नाव माहीत नाही, पण मला रेल्वेने तिथपर्यंत पोहोचायचंय. पण मी काहीतरी त्या भागाचं वर्णन करून तुम्हाला सांगतो. आणि मग तो सांगू लागतो, वारुणा आणि असी या नद्यांच्या संगमावरचं ते क्षेत्र आहे आणि या नद्यांच्या पुढच्या प्रवाहाला ना गंगा म्हणतात. या क्षेत्राला पूर्वी देवनगरी म्हणत असत. या क्षेत्री मृत पावल्यास त्या जीवाला मुक्ती मिळते, म्हणजे तो कुठलाही जीव असला तरी देखील. पण त्या क्षेत्राचं मात्र मला नाव माहीत नाही. अर्थात तिथे असणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला या एवढ्या वर्णनावरून देखील त्या क्षेत्राचं नाव लक्षात येईना. मात्र त्याने त्याला तिथून बाजूला केलं आणि पुढच्या प्रवाशाला तिथे बोलावलं. मात्र तेवढ्यातच ती दुसरी व्यक्ती, म्हणजे अर्थातच तो दुसरा प्रवासी, तिथे जाऊन उभा राहिला आणि तो सांगू लागला, मी या क्षेत्री गेलेलो नाहीये, पण मला त्याच क्षेत्री जायचं आहे आणि त्या क्षेत्राचं नाव आहे काशी. त्याबरोबर स्टेशन मास्टरने त्याला तिकीट देऊ केलं. म्हणजे त्या एखाद्या नामाचं महत्व किती अपरंपार आहे हे आपल्या लक्षात येतं. श्रोते हो, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले हा कथाभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण शेवटी तिथे नामाचा संबंध येतो. नाम जरी त्याने उलट घेतलं असलं तरी ते नाम पुन्हा राम या नामामध्ये बदललं गेलं आणि अर्थातच वाल्मिकी ऋषींचं त्याला पद मिळालं. तुकाराम महाराज तर म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, अंतरा अनंत आठवावा. राम कृष्ण हरी मुकुंदा केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे नामसाधनेची सोपी पद्धत आहे हो, फक्त नाम मुखाने घ्यायचंय आणि तेही विना सायास. त्याच्यासाठी कुठेही जावं लागत नाही, कुठल्याही तीर्थक्षेत्री जावं लागत नाही,

या एकादशीचं हे महत्व आपण सगळ्यांनी ऐकलंय, आपल्या प्रत्येकाला ते माहीत देखील आहे. आणि परमपवित्र पुण्यवान पंढरपूर असं जे महाक्षेत्र आहे, त्या क्षेत्री असणाऱ्या विठू माऊलीच्या समोर जाणं आणि त्याच्या चरणाशी लीन होणं हा एकच ध्यास सगळ्यांना असतो. प्रत्येक वारकरी जेव्हा त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अंतर्मुखाने लीन होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तो पायीच जात असतो आणि त्याच्यासाठी त्याला लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा फक्त विठ्ठल या नामातूनच त्याला मिळत असते. तो दंग होतो, बेधुंद होतो, तल्लीन होतो, तो नृत्य करतो, तो गातो आणि नामाचाच ध्यास घेऊन तो त्या पंढरपुरापर्यंत पोहोचतो देखील. खरोखरच त्या विठ्ठलाच्या चरणीच त्याला जायचं असतं असं नाही, विठ्ठलाच्या असणाऱ्या त्या देवळाला जरी त्याने पाहिलं, त्या मंदिराला जरी त्याने पाहिलं, तरी त्या राऊळाला बघून सुद्धा त्याला विठ्ठल भेटल्याची संतृप्ती होते. हाच खरा आनंद आहे, हेच खरं समाधान आहे. आणि खरं सांगू का, देव तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे. पाषाणाच्या मूर्तीत आपण त्याला पाहतोच, पण आपल्या अंतरात्म्यामध्ये असणाऱ्या देवाला जर आपल्याला कधीतरी बघता आलं तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.

प्रत्येक आषाढी एकादशीला आपण नामघोष करतो, आपण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस ही आषाढी एकादशी करूया, नामसंकीर्तनात नेहमी तल्लीन होऊया, तरच आजच्या या आषाढी एकादशीची सफलता होईल. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी महेंद्र पाटणकर आपला निरोप घेतो. नमस्कार.

आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7 वरां जावन 19 मिनटां 20 सेकंड जातात. कांय खिणां भितर तुमकां आयकुपाक दिता

नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत फाल्यां वास्कोत 20 खटीच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो। 20-28 नोव्हेंबर मजगत गोयात जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले। आनी गोयातल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयली। आता पुराय खबरो, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत फाल्यां सांजे 4 वरांचेर वास्कोत 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले। हो प्रकल्प गोय राज्य मुळावी बांदावळ उदरगत म्हामंडळ म्हळ्यार GSIDC हातात घेतला। ह्या कार्यावळीक भलायकी मंत्री विश्वजीत राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे, GSIDC अध्यक्ष मायकल लोबो आनी हेर मानेस्त हाजीर आसतले। ह्या प्रकल्पाचो खर्च सुमार 26 कोटी इतलो आसा। ह्या भलायकी केंद्राची इमारत 4 माळयेची आसतली आनी तातूंत गरजेच्यो सगळ्यो वैजकीय सुविधा उपलब्ध आसतल्यो। प्रस्तावित भलायकी केंद्रात सामान्य वैजकीय, दंतचिकित्सा, आयुष, ENT, नेत्रविज्ञान, ऑर्थोपेडिक्स, बालरोग विज्ञान, स्त्रीरोग आनी प्रसुतीशास्त्र ह्या विभागांखातीर बाह्य रुग्ण विभाग आसतलो। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो। फाटल्या 10 दीस देशभरातल्या विद्यार्थ्यांनी केल्ल्या निशेधा उपरांत निर्माण जाल्ल्या परिस्थितीची नैतीक जापसालदारकी स्विकारून हो निर्णय आपूण घेतला अशें तांणी सांगले। विद्यार्थ्यांचे हीत सर्वोच्च आसा आनी राष्ट्रविरोधी शक्तींनी हे परिस्थितीचो फायदो घेवचो न्ही, तशेंच खंयच्याय विद्यार्थ्याचो फुडार कायदेशीर गुंतागुंतीचो जावचो न्ही म्हणून आपण आपले पद सोडपाचो निर्णय घेतला अशें तांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगले। मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे मार्गदर्शन, विस्वास आनी सतत आदार दिल्ल्या खातीर उपकार मानले। राष्ट्राची सेवा करप हे आपल्या जिवितातले सगळ्यात उचेले ध्येय आनी फुडाराकूय पुराय समर्पणान ताचे खातीर वावुरतलो अशें तांणी सांगले। मजगती धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय शिक्षण मंत्री पद सोडपाचो घेतिल्लो निर्णय तांच्या 4 दशकांच्या भौशीक जिणेंत तांणी जपिल्ली जापसालदारकीची भावना दाखोवन दिता। राष्ट्रीय शिक्षण धोरणांतले तांचे योगदान सदांच याद उरतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी राजिनाम्या उपरांत म्हणला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले। आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली। तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनलाचेरूय ताचे थेट प्रसारण जातले। आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली। NFDC म्हळ्यार राष्ट्रीय चित्रपट उदरगत म्हामंडळान 20-28 नोव्हेंबर 2026 मजगत गोयात जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या।

0: महोत्सव दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हांच्या फुडारपणाखाला आशियातल्या सगळ्यात पोरण्या चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा हो एक मुखेल विभाग आसतलो. हातूंत 25 पुराय लांबायेचे फिचर फिल्म्स आनी 20 डॉक्युमेंटरी बिगर फिचर फिल्म चित्रपट दाखयतले. तशेंच पदार्पण करपी दिग्दर्शकां खातीर पुरस्कार आनी डिजिटल वेब मालिका आस्पावीत करतले. भारतीय श्रेणींत नोंद सादर करपाची निमाणी तारीख ऑगस्टच्या मध्याक आसा, जाल्यार फिल्म फ्रीवे वरवीं आंतरराष्ट्रीय श्रेणींत नोंदी सादर करपाची निमाणी तारीख 31 ऑगस्ट 2026 अशी आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेलो खबरो. गोयातल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयली. गोयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर साखळीतल्या श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमतान विंगड विंगड धर्मीक आणि सांस्कृतिक कार्यावळींचे आयोजन केले. आयज सकाळी 7 वरांसावन आषाढी एकादशी निमतान श्री विठ्ठल मंदिरात राजकीय आणि सामाजिक मळावेल्या मानेस्तांनी देवळात येऊन अभिषेक करून श्री विठ्ठल देवाचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, मये मतदारसंघाचे आमदार पेमेंद्र शेट, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक तशेंच हेर भाविकांनी श्री विठ्ठलाचेर अभिषेक करून आशीर्वाद घेतले. आषाढी एकादशीच्या निमतान आयज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबी दिल्यात.
2: आषाढी एकादशीच्यो सगळ्या समेस्त गोयकार म्हणजे मोगाळ भाव आणि भयणी खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या निमित्तात ज्या पद्धतीत पुराय देशभरातल्यान वारी सगळ्यो पंढरपूर वता, गोयभरातल्यान उरलेल्यो वारी आमच्या विठ्ठलापूर साखळी हांगासर येता. युवकांचो उत्साह या वारी पळयत जाल्यार म्हाका दिसता युवा शक्ती ही संस्कृती कडे जोडीत असा. म्हणून तर आयच्या हांव सगळ्या युवकांक आव्हान करता की आमी सगळेच जाण अशाच पद्धतीत संस्कृतमय गोय घडोवपा खातीर, संस्कृतमय भारत घडोवपा खातीर आणि आमचे युवकांचे उज्ज्वल भविष्य घडोवपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या उलोक मोव मारून आम्ही सगळ्या जणांनी आमचे उज्ज्वल भविष्य घडोया आणि या देशाचे भविष्य घडोया.
0: आषाढी एकादशीची परब मडगावात व्हडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयली. मडगाव शहरातल्या पाजी फोंडच्या श्रीहरी दत्त मंदिरात आणि कोंबातल्या श्री विठ्ठल रखुमाई देवळात हजारांनी भक्तांच्या हजेरीत आषाढी एकादशी भक्तिभावान मनयली. कोंबच्या श्री विठ्ठल देवळात सकाळी अभिषेक झाल्या उपरांत शेकड्यांनी भक्तांनी दिसभर अभिषेक केला. आषाढी एकादशी निमतान दोनूय देवळांनी वेगवेगळे धर्मीक आणि सांस्कृतिक कार्यावळी आयोजित केल्ल्यो. दवर्लीतल्या डॉ के ब हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आयज सकाळी कोंबातल्या श्री विठ्ठल रखुमाई देवळाकडल्यान दिंडी सुरू करून हरिमंदिरात सोपयली. त्यावेळार रिंगण आणि भजन कार्यावळ झाली. मजगती मडगावच्या रवींद्र भवनात वर्सुकी परंपरेप्रमाण आषाढी एकादस उमेदीन मनयली. मुंबईचो तरणाटो गायक उत्कर्ष वानखेडे आणि गोयची युवा गायिका गार्गी सिद्धय हांणी अभंग आणि भक्तिगीतांचो कार्यक्रम सादर केलो. ह्या कार्यावळीक कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हाजीर आशिल्ले. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालाक हांणी सगळ्यांक येवकार दिलो. आयज फोंडा तालुक्याच्या वेगवेगळ्या विठ्ठलाच्या आणि हेळ देवळांनी आषाढी एकादशी उत्सव व्हडा उमेदीन मनयलो. वयलो बाजार फोंडेच्या विठोबा देवळात आषाढी एकादशी निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो. बोरीच्या श्री नवदुर्गा देवळात एक दिसाचो अखंड भजनी सप्तक घडवून हाडलो. भक्तांनी सकाळ सावन विठुरायचे दर्शन करून आणि नामदिंडीत आणि भजनी सप्तकात वाटो घेऊन आषाढी एकादशी उत्सव मनयलो. बोरीच्या विवेकानंद संस्थेन विठ्ठल देवस्थान, तिशे बोरी ते साईबाबा देवस्थान आणि फुडे नवदुर्गा देवस्थान मेरेन पायी वारीचे आयोजन केल्ले. खेळ. गोयचो ग्रँडमास्टर एथन वाझ हाणे आंतरराष्ट्रीय पावण्यार आणिक एक उल्लेखनीय यश मेळयला. युरोपात जाल्ल्या प्रतिष्ठीत सर्बिया ओपन 2026 मास्टर सर्तीत ताणे तिसरी सुवात मेळयली. हवामान. भारतीय हवामान

0: खात्यान आयज मध्य महाराष्ट्र कोकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला जाल्यार 26 ते 30 जुलय मजगत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. गोंयांत 1 जून ते 24 जुलय मजगती सरासरी 44.25 इंच पावसाची नोंद जाल्या. अंदू पावसाचे प्रमाण 35.2% उणें आसा. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत फाल्यां वास्कोत 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो. 20 ते 28 नोव्हेंबर मजगत गोंयांत जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. गोंयांतल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: आयकुपेनो, तुमी ट्यून इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7:30 जातात आनी ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता आयची ही चावडेर कार्यावळ. आयच्या चावडेर ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटली लोकगीतां. सादर करता उत्कर्ष महिला मंडळ मुळगांव.
2: नमस्कार. उत्कर्ष महिला मंडळ मुळगांव तुमचे मुखार सादर करता कांय लोकगीतां. आषाढ म्हयनो लागलो कांय सणा परबांक सुरवात जाता. आषाढी एकादशीच्या निमतान कितलेशेच भक्तगण पंढरपूरची वारी करतात आणि थंय युगान युग उभे आशिल्ल्या सावळ्या पांडुरंगाचे दर्शन घेतात आणि धन्य पावतात. आयज ह्या सावळ्या पांडुरंगाचेर आधारित कांय फुगड्यो आमी तुमचे मुखार सादर करता. वाटो घेवपी आसा आमच्या महिला मंडळाचे वांगडी सिंधू चंद्रकांत परब, गीता रघुवीर नाईक, रजनी रामदास नाईक, संजीवनी गुरुदास डिचोलकर आणि हांव निर्मला रमेश शिरगांवकर. आषाढी एकादस हो एक व्हडलो उत्सव. ह्या उत्सवाचे महत्व काय वेगळेच असा. ताचेर आधारित ह्या फुगडेन आम्ही आरंभ करतात. आषाढ

कसलेय काम करताना देवाचे नाव घेत जाल्यार कामाक त्रास दिसना. जनीबाई, सखूबाई, कानोपत्रा हांचेच उदाहरण घेत जाल्यार कळटा की देव तांकां कामाक मदत करतालो. पंढरे

पंढरपुरात कमीत कमी 5 घरांनी माधुकरी मागोवन जेवपाक जाय अशी जाणटी सांगताली. देवान पासून माधुकरी मागपाक आपल्या भक्तांच्या घरांनी देव पासून वयतालो.

0: Tata. नाचता नाचता परत पंढरेक वचपाची आस त्यांच्या मनान उरता. पंढरपूरच्यान हाडलेले सगळे सामान एके पेटेन घालून ती पेट माथ्यार घेऊन नाचत नाचत भागीरथीक तुळशीन पावयतात.
1: आयकुपेनो, आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत तुमी आयकली फुगड्यो. उत्कर्ष महिला मंडळ मुळगाव हांच्यांनी ते सादर केल्ली. आनी आतां चावडेर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता नेहा राजपाल हांचो आवाज.

ऐकू पेनो, 8 वरा जाऊन 1 मिनिट 20 सेकंड जातात आणि ह्या खिणाक आता आम्ही जाणून घेऊया आईच्या सांजेच्या सभेन वितरावपी कार्यावळींची रूपरेषा. 8 वरा जाऊन 5 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटल्यो मराठींतल्यान खबरो. ताच्या उपरांत 8 वरा जाऊन 30 मिनटांचेर आयकुया तुमची आवडीची हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ.

समाचार संध्या 8:45 और 9 न्यूज एट 9 स्पॉटलाइट आसतली 9:15 10 राष्ट्रीय संगीताची कार्यावळ आसतली 11 हिंदीतल्यान आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो तुमका ऐकूपाक मेळटल्यो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतली आणि आयची ही सभा म्हादय चॅनलाचेर 11:12 सोपतली तर ह्यो आशिल्ल्यो आयच्या सांजेच्या सभेन दित रावपी कार्यावळी काय खिणातच 8:05 ऐकूपाक रावात मराठीतल्यो खबरो.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर।

0: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रीत करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJPच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमनसिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी

0: दिली.
1: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
2: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या दोन दिवस

आता ऐकूया कुछ तुम कहो कुछ हम कहे ह्या फिल्मा खातीर हरिहरन हांचो आवाज, अनु मलिक हांचे संगीत, समीर हांची गीत रचना।

हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले शेवटचे गीत तुमका ऐकुपाक दिता अभिजीत हांच्या आवाजांत, तसेच अलका याग्निक आणि जतीन ललित हांचे संगीत, जावेद अख्तर हांची गीतरचना चलते चलते ह्या फिल्मा खातीर.